भवमुक्तीचा हा प्रवास सोपा नाही. साधू संतांनी भवसागर पार केला ते तारू आपल्यालाही लाभावं या ध्यासानं तुकाराम अंतर्बाह्य व्याकुळ झाले. प्रत्यक्ष कृपेच्या सागरानंच तारू उंजळीत घेऊन यावं हे आर्त प्रगटलं आणि तेच अभंग.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 5 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देहच मी हा भ्रम. आपण कोण, आपलं कर्तव्य काय हे कळणं जसं व्यवहारामध्ये जरूर असतं, तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळलं पाहिजे. ज्याला मी माझं म्हणतो तो मी नवे खास. माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे का? देहाला ताप आला तर मला ताप आला, देह वाळला तर मी वाळलो, असं म्हणतो ही चूक, हाच भ्रम. वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो. दुःख नको सुख हवं असं मला वाटतं. याचा अर्थ माझं मूळचं स्वरूप हे नित्य सुखरूपच असलं पाहिजे. नदीच्या पात्रातलं पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेलं पाणी दोन्ही एकच आहे, पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असं आपल्याला समजतं. तसं सुखरूप असणाऱ्या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचं कारण देहसंगती. एका गृहस्थाची बायको बाळंत झाली तेव्हा त्याच्या मित्रानं डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली, पण त्यानं सोयर मुळीच पाळलं नाही. त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागलं पाहिजे. एखादं झाड काढायचं असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी वरवर खुडून काम होत नाही. त्याच्या मुळाला पाणी घालणं बंद केलं पाहिजे. तद्वतच संसाररूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचं पाणी वारंवार घातल्यामुळं तो इतका फोफावलेला आहे, तो अभिमान नष्ट केला पाहिजे. मी कर्म केलं हा भ्रम टाकून दिला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता आहे असं मानतो. कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळं जीव सुखदुःख भोगतो. तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना आहे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनंच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही. ज्याची अशी खरी निष्ठा आहे त्याचं तेज काही निराळाच असतं. अशा माणसाला अचल समाधान लाभतं. किंबहुना हेच साधुत्वाचं मुख्य लक्षण जाणावं, हे आपल्या अंगी यावं म्हणून साधनाची सर्व खटपट चालते. खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा, त्यानंच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थामध्ये नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे. जो शुद्ध मनानं परमेश्वराचं चिंतन नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो. आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचं प्रेम मागूया. दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करेल याची खात्री बाळगा. नामस्मरण समजून करावं. समजून म्हणजे राम करता या भावनेत राहून करावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ऑप्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 217, दशक 17, समास पहिला, देव बलात्कार नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. देवाचा नेहमी विचार करणाऱ्या लोकांपाशी देव रात्रंदिवस अखंड राहतो. त्याच्या पूर्वसंचिताला तोड नाही. अखंड आत्मानुसंधान असल्याने त्यांना योगी म्हणतात. योग नाही तो वियोगी असतो. तो योग बळामुळे योगी होतो. चांगल्या लोकांचं असं महात्म्य असतं की ते लोकांना सन्मार्ग दाखवतात. जसा पोहणारा माणूस बुडणाऱ्या माणसाला बुडू देत नाही, तसं त्यांचं कार्य असतं. स्थूल सूक्ष्म तत्व याच्यामध्ये निवाडा पिंड ब्रह्मांडाचा केला जातो, त्याची प्रचिती घेतली जाते. असे लोक भूमंडळावर थोडेच आहेत. वेदात विश्लेषण करून महावाक्य आहे ते जाणून घ्यावं. पृथ्वीवर जे विवेकी लोक आहेत त्यांची संगत धन्य आहे. त्यांचं बोलणं श्रवण केल्यामुळे प्राणी चांगल्या गतीला जातात. सत्संग आणि सच्चाश्रय श्रवण यांचं अखंड विवरण करीत राहिल्याने त्यांना सत्संग आणि परमेश्वराचे गुण अंगी येतात. असे सत्कीर्तीचे पुरुष असतात ते परमेश्वराचे अंश असतात. तिथेच धर्मस्थापनेचा हव्यास दिसून येतो. विशेष सारासार विचार करून तिथे त्याद्वारे जगाचा उद्धार होतो. अशा तऱ्हेने संसाराचा त्याग करणारे निरंतर होऊन गेले आहेत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे बलात्कार नाम समास प्रथम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 17, समास 2, शिवशक्ती निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्म गगनाप्रमाणे निर्मळ निश्चळ निराकार निर्विकार आहे. त्याला अंत नाही, ते अनंत शाश्वत आणि सदोदित आहे. असंत नसतात, ते सर्व काळ संत असतात. परब्रह्म हे आकाश अवकाशाप्रमाणे अविनाशी आहे. ते तुटत नाही, फुटत नाही, जसाच्या तसं असतं. तिथे ज्ञानही नसतं आणि अज्ञानही नसतं. तिथे स्मरणही नसतं आणि विस्मरणही नसतं. तिथे अखंड निर्गुण निरावलंबी असते. तिथे चंद्र नसतो, सूर्य नसतो, अग्नी नसतो. तिथे काळोख नसतो, तिथे प्रकाश नसतो. निश्चलाचं स्मरण केलं, त्याला चैतन्य असं कल्पिलं. गुणांच्या समानतेने एकानंतर एक गुण प्रकट होतात. गुणसाम्य दशा येते. गगनामध्ये ढगाची छाई येते तशी मूळ माया जाणावी. ती उद्भवते आणि विलयाला जाते. त्याला काही वेळ लागत नाही. निर्गुणामध्ये गुण अविकारतात. तोच षडगुणेश्वर. त्यालाच अर्धनारी नटेश्वर असं म्हणतात. आदिशक्ती शिवशक्ती मूळ मायेमध्ये सर्व शक्ती आहे. तिथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या. तिथून पुढे शुद्ध सत्व रजतमाचं गुणत्व वाढलं. त्यालाच महत्त्व गुणक्षोभिणी असं म्हणतात. मूळ मायापाशी व्यक्ती नसते, तिथे शिवशक्ती कशी असेल? असं म्हटलं तरी चित्तामध्ये सावधानता असावी. ब्रह्मांडावरून पिंड किंवा बिंडावरून ब्रह्मांड हे दोन्ही अर्थ पाहिले तरी त्याची लक्षणं समजून येतात. बीज फोडलं तर तिथे काही फळ दिसत नाही, पण लावलं तर वाढत वाढत पुढे नाना फळं येतात. फळ फोडलं तर बीज दिसतं, बीज फोडलं तर फळ दिसत नाही. तसा विचार या पिंड ब्रह्मांडामध्ये आहे. नर नारे हे दोन्हीही भेद पिंडामध्ये प्रसिद्ध दिसतात. ते मूळ मायेमध्ये नसतील तर विशद कसे होतील? नाना बीजरूप कल्पना तिथे काही एक असतं. सूक्ष्म म्हणून ते सहजतेने दिसत नाही. स्थूल गोष्टींचं मूळ वासना आहे. वासना आधी दिसत नाही, स्थूलापेक्षा वेगळं अवमान करता येत नाही. कल्पनेची सृष्टी केली असं वेदशास्त्राने सांगितलं आहे. दिसत नाही म्हणून मिथ्या केली असं म्हटलं नाही का? एका जन्माचा पडदा, तिथे विचार कसा कळेल? परंतु सिद्धांताच्या गोष्टी या नेहमी गूढ असतात हे सगळ्यांना ठाऊक आहे. नाना पुरुषांचे जीव, नाना स्त्रियांचे जीव, पण देहाचे स्वभाव वेगवेगळे. नवरीला नवरी लागत नाही असा भेद दिसतो. पिंडावरून ब्रह्मांड बीज उमगतं असं समर्थ सांगत आहेत. हा भाग इथे समाप्त झाला. पुढील कथा ऐकूया पुढील भागात. जय जय.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोत्याहो नमस्कार. त्या गोपाळाचं नाव घेतच अवघ्या गोकुळाला जाग यायची. वास्तविक भगवंत म्हणजे माऊली आणि भक्त म्हणजे लेकरू, हा वात्सल्य भाव सहसा सर्वत्र आढळतो. पण भक्तही माय आणि भगवंत हे लेकरू अशी अत्युत्कट वात्सल्य भावना ही देखील चरमसीमाच होय.

मन चंगा तो कठवती मैं गंगा, मन पवित्र असेल तर गंगा आपल्या पुढ्यामध्येच आहे। अहो, आपल्या अंतरातच तो विश्वनारायण निवास करतोय। आपला आत्मा हाच परमात्मा आहे। मग व्यर्थात हवाधाव का करावी, कशासाठी आटापिटा करायचा? आत्मा हाच परमात्मा।

श्रोते हो, कुणीतरी आपल्याकडे बघत नसलं तरी देखील देव मात्र आपल्याकडे 12 महिने 24 तास तिन्ही त्रिकाळ सतत बघतोय. हा भक्तिभाव मनात नित्य जागृत असेल तर सगळीकडे आनंद आणि समाधानच वावरत याचा अनुभव भक्ताला येतो तो असा.

अहो, जेव्हा श्वासागणिक त्या मुरलीधराचं नामस्मरण घडतं तेव्हाच भक्ती मार्गावरून वाटचाल सुलभ होते आणि देवाच्या अस्तित्वाची जाणीव होते. अध्यात्मामध्ये स्वतःचा अनुभव हाच सर्वश्रेष्ठ अनुभव असतो.

श्रोतो, संसार तेव्हाच टिकतात जेव्हा मनामध्ये मायेचा झरा नित्य झुळझुळत असतो. तसं पाहिलं तर राम जानकीचा संसार नित्य कुठं घडला हो? वनवासात 14 वर्ष, त्यानंतर सीतेला एकटीला वनवास भोगावा लागला. पण रामाच्या मनी केवळ जानकी आणि जानकीच्या मनी केवळ श्रीराम हेच अद्वैत आज देखील चिरंतन टिकून आहे.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

रसिका हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज बुधवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 भारतरत्न आनंद यात्री ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमे देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS जवरे. 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 9 अंतरंग ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करती श्रद्धा कराळे. 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. सकाळी 11 आम्ही प्रसारित करत आहोत गजानन महाराज यांची आरती. 12:00 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 1:30 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम ओठावरली गाणी, सादर करते विकास भावे. 2:00 प्रसारित होईल कार्यक्रम आनंद घन, सादर करते विश्वास देशपांडे. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवरनं.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आजच्या दिवशी 2019 साली जम्मू काश्मीर राज्याला एकत्र विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारने रद्द केले आणि राज्याचे विभाजन करून जम्मू काश्मीर व लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनवले. 2020 रोजी आजच्याच दिवशी अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिराचे भूमिपूजन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. 1962 साली आजच्याच दिवशी नेल्सन मंडेला यांना अटक करण्यात आली होती. आजच्या दिवशी 1858 रोजी मराठी भाषेतील प्रसिद्ध इतिहासाचार्य, लेखक, नाटककार आणि कवी वासुदेव वामन खरे यांचा जन्म झाला होता. 1974 रोजी बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री कजोल देवगण हिचा देखील जन्म झाला होता. 1950 रोजी आसामचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे स्वातंत्र्य सैनिक गोपीनाथ बोरदोलोई यांचे निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 15व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, या कार्यक्रमातून आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांच्या साहित्याबद्दल जाणून घेतो आहोत. आज आपण जाणून घेऊया त्यांच्या लेखनशैलीबद्दल. रवींद्रनाथांची अपारंपरिक लेखनशैली. ज्योतिरिंद्रनाथ म्हणजे रवींद्रनाथांचे थोरले बंधू, यांची पत्नी कादंबरी देवी यांनी रवींद्रनाथांवर खूप माया केली, आईचं प्रेम त्यांना दिलं. पण मुख्य म्हणजे त्यांना तिने लिहिण्याची प्रेरणा दिली, लिहितं केलं, जे लिहिलं त्याला उत्तेजन दिलं. आणि त्यांच्या काही चुका असल्या तर त्याही हसत खेळत लक्षात आणून दिल्या. दुर्दैवानं त्यांची ही आई समान प्रेम करणारी वहिनी काही कारणानं लवकर गेली, पण तिचं प्रेम, तिची माया रवींद्रनाथ कधीही विसरू शकले नाहीत. त्यांनी आपल्या शैशव कविता, त्यामध्ये तिच्याबद्दल लिहिलं आहे आणि तो काव्यसंग्रह आपल्या वहिनीला अर्पण केला आहे. सुरुवातीला रवींद्रनाथ त्या काळातल्या प्रख्यात कवींच्या कवितांच्या शैलीचं अनुकरण करत होते. त्यामध्ये बिहारीलाल चक्रवर्ती, भानुसिंह ठाकूर आदींच्या कवितांचा समावेश होता. पण लवकरच त्यांनी ही अनुकरण शैली सोडून स्वतःची शैली विकसित केली, त्यात ते लिहू लागले. अनुकरणातून मनुष्य फार प्रगती करू शकत नाही. रवींद्रनाथांना स्वतःची शैली गवसली, आपल्या आतील आवाज त्याने ऐकला. त्यांची हीच गोष्ट त्यांना महाकवी बनण्यासाठी उपयोगी पडली. आपल्या स्वतंत्र लेखनशैलीनं ते एवढे मोठे झाले की आज त्या काळातील इतर साहित्यिकांची नावं वाचकांना फारशी आठवणार नाहीत. पण पश्चिम बंगालमधील साहित्यिक म्हटलं की रवींद्रनाथांचं नाव ठळकपणे नजरेसमोर येतं. रवींद्रनाथांनी वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी लिहिलेलं वाल्मिकी प्रतिभा हे नाटक आजच्या परिस्थितीतही अत्यंत वास्तवदर्शी आहे हे मागच्या भागामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं. रवींद्रनाथ या काळात एक कवी आणि लेखक म्हणून प्रसिद्धीला आले होते. पण आपल्या सुरुवातीच्या काळातच त्यांना त्या काळातील प्रथितयश अशा साहित्यिकांची टीकासुद्धा सहन करावी लागली होती. पण साहित्यिकांची ही टीका टिप्पणी रवींद्रनाथांनी अतिशय धीरानं आणि शांतपणे सहन केली, यातच त्यांचं मोठेपण आपल्याला दिसतं. त्या टीकाकारांमध्ये त्यांच्यातील लेखकाचं किंवा कवीचं असलेलं मोठेपण मान्य करण्याइतका मनाचा मोठेपणा नव्हता असंही म्हणता येईल. परंतु रवींद्रनाथांनी त्यांना कधीच कमी लेखलं नाही आणि त्यांच्या टीकेची फारशी पर्वाही केली नाही किंवा त्यांच्यावर प्रतिहल्ला देखील केला नाही. त्यांच्या टीकेला शांतपणे तोंड दिलं एवढंच नाही तर त्यांनी अशा या साहित्यिकांना त्या बदल्यात उदार मनानं शुभेच्छाही दिल्या. तत्कालीन साहित्यिकांनी त्यांच्यावर टीका करण्याचं एक कारण असंही सांगता येईल की रवींद्रनाथांची लेखनशैली ही पारंपरिक नव्हती,
ते आपल्याला जे वाटेल ते मुक्तपणे आपल्या भाषेत आणि आपल्या लेखनशैलीचा वापर करून लिहित होते. त्यामुळेच तत्कालीन वाचकांना आणि साहित्यिकांना त्यांची शैली अंगवळणी पडण्यासाठी काही काळ जावा लागला. प्रसिद्ध कवी वर्ड्सवर्थ याला सुद्धा आपल्या सुरुवातीच्या काळात अनेक टीकाकारांची टीका सहन करावी लागली होती. त्या काळातील प्रख्यात कवी ड्रायडन, पोप यांच्याप्रमाणे भडक आणि कृत्रिम लेखनशैलीचा अवलंब त्यानं केला नाही आणि वाचकांना त्यांच्याच लेखनशैलीची सवय झाली होती. परंतु पुढे काळाच्या ओघात वर्ड्सवर्थच्या लेखनातील सच्चेपणा, साधेपणा वाचकांना भावला आणि तो एक प्रथितयश कवी म्हणून प्रसिद्धीला आला. पश्चिम बंगालमधील रवींद्रनाथांचे समकालीन असलेल्या एक प्रथितयश असे कवी द्विजेंद्रलाल यांच्याबद्दल असं बोललं जातं की ते रवींद्रनाथ यांच्या कविता आणि लेखनावर टीका करत होते आणि त्यांचा वेळोवेळी उपहास करीत होते. टागोरांचा गीतांजली हा काव्यसंग्रह जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा तर द्विजेंद्रनाथ यांच्या रवींद्रनाथांवरील टीकेनं कळस गाठला होता आणि त्याचं प्रतिबिंब त्यांच्या आनंदबिद्य या नाटकामध्ये उमटलेलं आपल्याला दिसतं. द्विजेंद्रलाल रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळण्यापूर्वीच वारले. रवींद्रनाथ यांना नोबेल पारितोषिक प्राप्त होईपर्यंत जर ते जगले असते तर त्यांना रवींद्रनाथांच्या साहित्याचं मोल नक्कीच कळलं असतं असं म्हणावं लागतं. त्या काळातील आणखी एक काव्यविशारद असलेल्या काली प्रसन्न यांनी सुद्धा रवींद्रनाथांच्या लेखनशैलीवर टीका केली होती. द्विजेंद्रलाल आणि कालीप्रसाद या दोघांच्याही रवींद्रनाथांवरील टीका त्यांना रवींद्रनाथांचा साहित्यविषयक नवीन दृष्टिकोन न मानवल्यामुळे चालल्या होत्या. पण असेही अनेक साहित्यिक होते की ज्यांनी रवींद्रनाथ यांच्या साहित्याचं मोल जाणलं होतं. या संदर्भात त्या काळातील प्रख्यात कवी आणि साहित्यिक बंकिमचंद्र चॅटर्जी यांचं नाव घ्यावंसं वाटतं. बंकिमचंद्र यांनी रवींद्रनाथांची विलक्षण बुद्धिमत्ता आणि साहित्यिक गुण अचूक हेरले. त्यांच्या जीवनातील एक प्रसंग या ठिकाणी सांगण्यासारखा आहे. हा प्रसंग बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या मनाचा मोठेपणाही दर्शवतो. एकदा रमेशचंद्र दत्त नावाच्या एका थोर साहित्यिकाच्या मुलीचं लग्न होतं. या लग्नाचं आमंत्रण रवींद्रनाथ आणि बंकिमचंद्र चॅटर्जी या दोघांनाही होतं. योगायोग असा की हे दोघेही एकाच वेळी लग्न समारंभाच्या ठिकाणी पोहोचले. बंकिमचंद्र थोडेसे पुढे होते. रमेशचंद्र दत्त यांनी बंकिमचंद्र यांचं स्वागत त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून केलं. या गोष्टीकडे त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या रवींद्रनाथांचंही लक्ष होतंच. तेवढ्यात बंकिमचंद्र चॅटर्जींनी आपल्या स्वतःच्या गळ्यातील हार काढला आणि तो रवींद्रनाथांच्या गळ्यात घातला आणि म्हणाले, खरं तर हा हार याच्याच गळ्यात असायला हवा. रमेश, तू यांचं संध्यासंगीत वाचलं आहेस का? बंकिमचंद्र यांच्या या बोलण्यामुळे आणि कृतीमुळे रवींद्रनाथ आणि त्यांच्या साहित्याचं मोल उपस्थितांना कळलं. खरं तर रवींद्रनाथ यांच्या कविता या आशावादी आहेत. मानवजातीच्या कल्याणाचा उद्देश त्यातून व्यक्त होतो. परंतु त्यांच्या संध्यासंगीत या काव्यसंग्रहातील कविता मात्र याला अपवाद आहेत. कारण त्यातील बऱ्याच कविता दुःख, विषाद
आणि निराशा व्यक्त करणाऱ्या आहेत. स्वतः रवींद्रनाथांना या गोष्टीची पुरेपूर जाणीव होती आणि आपल्यातील या एक प्रकारच्या उणीवेची दुरुस्ती करण्याचं सामर्थ्यही त्यांच्यामध्ये होतं. ही निराशा हा विषाद त्यांच्या कवितेत येण्याचं एक कारण असंही असावं की काही कारणानं त्यांच्यातील आणि निसर्गातील नेहमी असणारा सहसंवाद संपुष्टात आला होता. परंतु एका प्रसंगामुळे त्यांच्या मनस्थितीत बदल घडून आला. कोलकात्यातील ज्योतिरिंद्रनाथांनी घेतलेल्या भाड्याच्या घरात रवींद्रनाथ काही दिवस राहत होते. सदर स्ट्रीटवरच्या या घरातून बाहेरचं दृश्य मोठं छान दिसत होतं. बाहेर रस्त्याच्या कडेला असलेले विशाल वृक्ष नजरेस पडत होते. अशाच एका सकाळी जेव्हा ते घरातील बाल्कनीचा दरवाजा उघडून बाहेर आले तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक असा अनुभव आला. त्यावेळी सभोवताली सर्वत्र दाट धुकं पसरलं होतं, परंतु त्या धुक्याचं पारदर्शक पटल दूर करून सूर्याची सोनेरी किरण सभोवार पसरली. वृक्षाच्या पाठीमागून होणारी सूर्योदयाची तेजस्वी आणि सुंदर प्रभा त्यांनी पाहिली. त्या दिव्य प्रकाशानं त्यांच्या मनाचा गाभारा उजळून निघाला. सोनेरी सूर्यकिरणांबरोबरच त्यांच्या मनातील निराशेचं पटलही जणू दूर झालं. एका वेगळ्या चैतन्यानं आणि आनंदानं त्यांचं मन भरून गेलं. एखाद्या बंदिवासातून मुक्त झालेल्या माणसासारखा आनंद त्यांच्या मनाला झाला आणि हा आनंद त्यांच्या निर्झरेर स्वप्नभंग म्हणजे झऱ्याचा स्वप्नभंग या कवितेतून व्यक्त झाला. ही कविता त्यांच्या प्रभात संगीत या दुसऱ्या कवितेच्या पुस्तकात आली आहे. पुढील कवितांमध्ये सुद्धा मग हा आनंद प्रतिबिंबित झालेला आपल्याला दिसतो. त्यांच्या या दिव्य अनुभूतीबद्दल ते स्वतःच या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात. सरते शेवटी कसं कोणास ठाऊक, पण बंद दरवाजा उघडला जाऊन माझं हरवलेलं मला गवसलं. ते मला फक्त परत मिळालं एवढंच नाही तर या बंधमुक्तीमुळे माझी प्रतिमाही अधिक समृद्ध झाली. यामुळेच प्रभात संगीताच्या रूपानं माझं बालपणीचं हरवलेलं जग अधिकांश रूपानं मला परत मिळालं. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात लिहिलेल्या ओव्या आठवतात. माऊली म्हणतात, जैसे डोळ्या अंजन भेटे ती वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. का चिंतामणी जालया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण कामनिवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. तर मंडळी, आज आपण रवींद्रनाथ टागोरांच्या अपारंपरिक शैलीबद्दल जाणून घेतलं. त्यांच्याबद्दल आणखीही आपण जाणून घेणार आहोत, पण ते पुढच्या भागात. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण गाईचा माज ओळखताना आणि कृत्रिम रेतन करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याविषयी उहापोह करणार आहोत. गाईच्या माजासंबंधी मूलभूत जी माहिती आहे ती पशुपालकाला अत्यंत आवश्यक असते. गाय दर 21 दिवसांनी माजाची लक्षणं दाखवते. तिच्या माजाचा कालावधी 24 ते 30 दिवसाचा असतो. या काळात गाय काही लक्षणं दाखवत असते, विशेषतः ती अस्वस्थ होणं, सारखी ओरडणं, खाणंपिणं बंद करणं, गायाची बाह्य युनि

किंवा आला तर उशीर लक्षात येतो, त्यामुळे कृत्रिमरित्या योग्यवेत होत नाही, पर्यायानं गर्भधारणा होत नाही. माज ओळखण्यासाठी आणि त्यातही माजाची सुरुवात होण्याची वेळ लक्षात घेण्यासाठी दिवसातून कमीत कमी 3 वेळा गायीचं आपण निरीक्षण करायला पाहिजे आणि कृत्रिमरित्या करताना सुद्धा काही काळजी घेणं गरजेचं असतं. गर्भधारणेचं प्रमाण चांगलं राहण्याकरता कृत्रिमरित्या करताना योग्य तिथे खबरदारी घ्यावी लागते. माजाची सुरुवात झाल्यापासून साधारणतः 12 ते 18 तासाच्या दरम्यान कृत्रिमरित्या केलं पाहिजे. या कालावधीत कृत्रिमरित्या झालं तर गर्भधारणेची शक्यता जास्त असते. गायीची प्रजननविषयक सर्व माहिती कृत्रिमरित्या करणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींना आपण दिली पाहिजे. रित्या शक्यतो थंड वातावरणात व सावलीत केलं पाहिजे. रित्या करण्यासाठी गायीला दूर चालवत नेऊ नये. रित्यासाठी वीर्य कांगी 37° सेंटीग्रेड तापमानाच्या पाण्यात 30 सेकंद ठेवून वापरावी. इतर कोणत्याही पद्धती वापरू नये. गायीचा पार्श्वभाग व बाह्ययोनी स्वच्छ करावी. योनी मार्ग थोडासा उघडा करून कृत्रिमरित्या करावं. गाय सावलीत बांधून ठेवावी आणि तिच्या खाण्यापिण्यात अगर दैनंदिन व्यवस्थापनात कोणताही बदल आपण करू नये. नोंदवहीत कृत्रिमरित्या केल्याची सविस्तर आपण नोंद केली पाहिजे. ह्या झाल्या काही पायाभूत बाबी ज्या आपण गायीचा माज ओळखण्याकरता आणि कृत्रिमरित्या करत असताना काही मूलभूत बाबी आपण लक्षात घेऊन त्या दृष्टीनं कार्यवाही करणं गरजेचं असतं. परंतु आपल्याला या संदर्भामध्ये जास्त शास्त्रोक्त माहिती आणि मार्गदर्शन जर पाहिजे असेल तांत्रिक, तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहाय्यक आहेत त्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे याच्याविषयी मार्गदर्शन मिळू शकतं. तेव्हा गरजेनुसार ही सर्व माहिती आपण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अधिक चांगल्या प्रकारे मिळवा आणि योग्य पद्धतीने फायदा घ्या. नमस्कार. कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
7: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
8: सवयींविषयी बोलू काही, अघोरी उपाय करू नका. आपल्या अवैज्ञानिक गोष्टी फार आकर्षक असतात. आपण डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आजही बंधुबाबांकडे जाण्यास धन्यता मानत आहोत. बुवा आणि बाबा जे बंधुगिरी करतात ते तुम्हाला अघोरी उपाय सांगतात, त्यामुळे आजार बरा होण्यापेक्षा तो वाढतो. वेळ प्रसंगी मरणही पत्करावं लागते. शादी के पहिले, शादी के बाद नावाने जाहिराती असतात. डॉक्टर भूषण कपूर अशी नावे असतात. छोट्या जाहिराती वृत्तपत्रात असतात. काला जादू, 100% लाभ हे सर्व टाळण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. हे उपचार करणारे अशिक्षित असतात, त्यांना वैद्यकीय ज्ञान नसते. त्यांच्याकडे तुम्हाला वेळेत काढण्याची कला असते. असे अघोरी बाबांचे प्रचारक समाजात आहेत जे तुमचे समुपदेशन करतात. तुम्ही तुमचे शहाणपण घरी पेटीत बंद करून त्यांच्यासोबत जातात. खूपच घातक सवय. वेळप्रसंगी जीव गमावण्याची वेळ येते, त्यासाठी वैद्यकीय उपचार घ्यावे हेच महत्त्वाचे. अघोरी उपाय, तोडगे, तोटके, धागे, दोरे, गंठे हे करू नका आणि त्याला थारा देऊ नका. धन्यवाद.
7: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
9: आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं जुदाई ह्या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत जवानी दिवानी. या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया हेमलता आणि यशोदास यांनी गायलेलं राधा और सीता या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे गीतकार रवींद्र जैन यांनी.

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कोरा कागज या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात हम दोनो या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे तिलक राज ठापर यांचं तराना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं. आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर, शैलेंद्र सिंग आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीताने सजलेलं आणि हे गीत ऐकूयात अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं फारुख कैसर यांचं गीत इन्साफ या चित्रपटामधलं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात गवार या चित्रपटामधलं नौशाद यांचं संगीत असलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत हम नौजवान या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल द बर्मन यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीचीच चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा बहुतेक हेच ते महत्वाचं काम असावं. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण वर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने, किती मिळत, हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माणाची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फायदेशीर दस्तावेज नाही, तर आपल्या कुटुंब असलेल्या प्रेमाचा, विश्वाचा आणि दरी तो एक

स्मार्ट आणि रेडिओ विवास यांच्या संयुक्त मनाने सोय आरंभ सुरुवाचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे शीर्षक गीत त्याचे बोल आहेत रेडिओ विश्वाची जय प्रिया जैन हिचे. तर हे गीत आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी त्यांना सांगत लाभली आहे तुला जगने थोड कृपा परदेशी ढोकी श्रेयस मांडवडे या संपूर्ण गाण्याचे संकलन फे स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. ऐकूयात रेडिओ विश्वाची नियती.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात आता ऐकूयात जसपाल सिंग यांनी गायलेलं, गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत, गीत गाता चल या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया नीरज यांचं. आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात लाल पत्थर या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे आशा भोसले आणि मन्नाळे यांनी गायलेलं राखी की सौगंध या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. संगीतकार सौनिक ओमी.

بلا قوة تیری یہ جرأت

Ta-ta!

0: रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनुया.
1: आता आपण ऐकणार आहोत एक और सिकंदर. या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार, अलका याज्ञिक आणि मन्नाडे यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार राजेश रोशन.

0: उघडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत गवार. या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे नौशाद यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कामचोर या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राजेश रोशन.

0: लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
2: कार्यक्रमात आता ऐकूया गुलजार यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात गोलमाल या चित्रपटामधलं. या गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूया. संगीतकार राजेश रोशन.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेले गीत मेहबूब की मेहंदी. या चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: इतना तो याद है मुझे,
1: इतना तो याद है मुझे।
2: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
3: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
2: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
4: श्रोते हो, स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं गीत। गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले, रेखा डावजेकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।
6: शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट होता सभापती।

0: स्वागत आपले शेपूट फडून जाई.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे पी सावळाराम यांचं नांदायला जाते या चित्रपटामधलं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या स्मरात. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत शांता आपटे यांच्या आवाजात शांताराम आठवले यांचं गीत. हे गीत आहे गोपाळ कृष्ण या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: खास बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30. तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
4: कार्यक्रमातलं हे गीत आता आपण ऐकणार आहोत खंडोबाची आण या चित्रपटामधलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे प्रभाकर नायक यांचं, संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

आता घर उडी सुताट संद सुटा सुटा सुताट संद सुटा

0: संच 7 विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात विनायक रहाटकर यांचं गीत बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटामधलं गीत. ऐकूया उषा तिमोथी आणि संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या आवाजात.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 5 ऑगस्टच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. हिंद प्रशांतवर चीनने वर्चस्व गाजवू नये, अमेरिकेचा चीनला इशारा. चीन आणि इतर देशांकडून केल्या जाणाऱ्या कारवायांमुळे प्रादेशिक स्थैर्याला आव्हान मिळत आहे, मात्र अमेरिका कोणत्याही देशाला हिंद प्रशांत क्षेत्रावर वर्चस्व गाजवू देणार नाही, असा इशारा अमेरिकेच्या पॅसिफिक कमांडचे प्रमुख ऍडमिरल सॅम्युअल पापारो यांनी दिला. अमेरिकेच्या पॅसिफिक कमांडने मलेशियात आयोजित केलेल्या प्रादेशिक सुरक्षा परिषदेत पापारो व्हिडिओ लिंकद्वारे बोलत होते. काही देश बळजबरी करण्यासाठी खोटे दावे करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण चीन समुद्रात चीनचे दावे आणि आग्नेय आशियाई देशांचे अधिकार यावरून तणाव असतानाच पापारो यांनी हे विधान केले आहे. विशेषतः वादग्रस्त सागरी क्षेत्रावरून फिलिपिन्स आणि चीनमध्ये वारंवार संघर्ष होत आहे. फिलिपिन्सने धोकादायक कारवाया केल्याचा आरोप केला आहे, तर चीनने हे आरोप फेटाळले आहेत. अमेरिका कोणत्याही एका बाजूचे समर्थन करत नसली तरी आंतरराष्ट्रीय कायदा आणि नौकानयन स्वातंत्र्याच्या बाजूने असल्याचे पापारो यांनी स्पष्ट केले. आम्ही चीनला संघर्षातून नव्हे तर ताकदीच्या जोरावर रोखत आहोत, कोणत्याही देशाला या क्षेत्रावर वर्चस्व गाजवू दिले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. आता वळूया पुढील बातमीकडे. प्रसिद्ध न्यायमूर्ती लिब्राहन यांचे निधन. अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेला कारणीभूत ठरलेल्या घटनेची चौकशी करणाऱ्या आयोगाचे प्रमुख न्यायमूर्ती मनमोहन सिंग लिब्राहन यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष रोहित सूद यांनी सांगितले की न्यायमूर्ती लिब्राहन यांचे रविवारी चंदीगड येथे निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी 1964 पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात वकिली करण्यास सुरुवात केली. ऑगस्ट 1970 त्यांची पंजाब आणि हरियाणा बार काउन्सिलवर निवड झाली आणि 11 फेब्रुवारी 1987 ते त्याचे सदस्य राहिले. जानेवारी 1976 ते जून 1983 या काळात बार काउन्सिलचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले. न्यायमूर्ती लिब्राहन यांची 11 फेब्रुवारी 1987 पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 7 जुलै 1997 त्यांची मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर 28 फेब्रुवारी 1998 ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले होते. आता वळूया पुढील बातमीकडे. जिल्ह्यात पावसाची विश्रांती मात्र विसर्ग कायम. जिल्ह्यात सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र गंगापूर धरणासह 17 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील 4 ते 5 दिवस जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जुलैमध्ये जोरदार बरसलेल्या पावसाचा प्रभाव आता कमी झाला आहे. सोमवारी नाशिक शहरात जिल्हाभर ढगाळ वातावरण आणि उन्हाचा लपंडाव पाहायला मिळाला. पाऊस न झाल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला. ग्रामीण भागातही मान्सूनचा जोर ओसरला असून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा येथे हलक्या सरी कोसळल्या. उर्वरित तालुक्यात पावसाने विश्रांती घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणांमधील विसर्ग कायम आहे. 1 जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात 509 मिलीमीटर पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात 531 मिलीमीटर पर्जन्य झाला असून हे प्रमाण 104% आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. सिंधी बांधवांच्या चालिहा व्रताला प्रारंभ. देवळाली कॅम्प येथील सिंधी बांधवांच्या श्री भगवान झुलेलाल मंदिरात पूज्य चालिहा साहेब जो मेलो या आषाढ आणि श्रावण महिन्यातील 40 दिवसाच्या चालिहा व्रताला सोमवारपासून मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला. बहिराणा पूजनाने व्रताला सुरुवात झाल्याची माहिती विश्वस्त अमित रोहिरा यांनी दिली. पूज्य दर्याशहा संगत ट्रस्टतर्फे सकाळी अखंड ज्योतीची स्थापना बहिराणा पूजनाने झाली. यावेळी अमित रोहिरा, आनंद कुकरेजा, जयप्रकाश चावला, किसन आहुजा आदींसह इतर भाविक उपस्थित होते. त्यानंतर व्रतारंभ सुरू झाला. व्रतस्थ राहणाऱ्या सिंधी भाविकांच्या हाती घनश्याम महाराज शर्मा यांनी रक्षासूत्र बांधून संकल्प करून घेतला. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटामधलं. आशा भोसले यांच्या आवाजात हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: आता ऐकणार आहोत मराठा ते तुका वेळवावा या चित्रपटामधलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शांता शेळके यांच्या या गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत देवबाप्पा या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग दि माडगुळकर यांची, गायिका आशा भोसले आणि या गीताला संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगूळकर यांचं, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सवाल माझा ऐका या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेवडकर यांची गीतरचना, संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि गायिका सुलोचना चव्हाण.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया पाहुणे या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. हे गीत आहे अपराध या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीताने सजवलं आहे एन दत्ता यांनी.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीची चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा, बहुतेक हेच ते महत्वाचं काम असावं. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे सुधीर मोघे यांची, स्वर आशा भोसले यांचा, संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुहासिनी पोपटकर आणि सहकार्याने गायलेलं गीत. हे गीत ऐकणार आहोत म दा देवकाते यांचं सापळा या चित्रपटामधलं गीत. संगीत दिलं आहे माणिकराव पोपटकर यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेवडकर यांचं गीत मंदाळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत धाकटी बहीण या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर. संत साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती, सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे अमर भोपाळी या चित्रपटामधलं. होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.
2: पाक सुरत कामना

कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे गायक सुधीर फडके यांनी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुखाची सावली या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश हेबुडकर यांचं. ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे दत्ता ढवळेकर यांचं.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253529421.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत या मराठीची या नगरी या चित्रपटामधलं वसंत कानेटकर यांचं गीत. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, पी सावळाराम यांचं कांचन गंगा या चित्रपटामधलं हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं. अमर भोपाळे चित्रपटामधलं हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधला ग दि माडगुळकर यांचा. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आई फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे रानपाखरं या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: काय
1: दगा डोळ्याची पापणी लावणं तुमचं नाव गावाय सांगा की हो पाहुण.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे पाटलाची सून या चित्रपटामधलं कृष्णा कल्ले यांनी गायलेलं गीत. कवी संजीव यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे नेताजी पालकर या चित्रपटामधलं जगदीश खेवूळकर यांचं गीत. गीताला संगीत राम कदम यांनी दिलंय. तर हे गीत ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि पुष्पा पागधरे यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी श्री आर एस डवरे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता कार्यक्रम पशुधन मध्ये। शेतकरी बंधूंनो, आपण सर्व जाणता की जर आपल्याला आज विकास करायचा असेल, आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल, तर शेतीबरोबर पशुजोडधंद्याची जोड लागते आणि या जोडीमध्ये पशुपालनामध्ये महत्त्वाची अडचण म्हणजे त्याच्यावर येणारे रोग। आता हे रोग येऊच नाही याकरिता लसीकरणाची तंत्रज्ञान आपल्याला वापरता येतं। आता हे लसीकरण म्हणजे नेमकं काय आहे हे समजून सांगण्याकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील डॉक्टर रामटेके साहेब, जे कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान आहेत, ते आलेले आहेत आणि ते आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत। तर मी आपणा सर्वांच्या वतीनं आणि सोरणांच्या वतीनं डॉक्टर साहेबांचं सर्वप्रथम स्वागत करतो। नमस्कार डॉक्टर साहेब।
1: नमस्कार।
0: हां डॉक्टर साहेब, आज शेतकऱ्यांना जर खरी उन्नती करायची असेल तर त्याला पशुची जोड लागते हे सर्वमान्य झालेलं आहे। परंतु आता जसं दुग्ध व्यवसायासाठी गाई किंवा म्हशीचं पालन आहे किंवा शेळी पालन जे करतात शेतकरी बंधू, तर याच्यामध्ये अनेक रोग त्यांच्यामध्ये होतात आणि ह्या रोगांमुळे त्यांचं अतोनात नुकसान होतं, प्रसंगी जनावरं दगावतात सुद्धा। तर मग ह्या सर्व बाबी आपल्याकडे जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काळजीचं जर कारण असेल तर लसीकरणाबद्दलचं जे तंत्रज्ञान आहे ते आज आपण सर्वजण जाणून आहात किंवा आज आपलं ते कानावर पडत आहे, पण त्याच्यातलं शास्त्रीय तथ्य जे आहे म्हणजे नेमकं पशु लसीकरण म्हणजे काय आहे ते थोडं आम्हाला शेतकरी बंधूला सर्वप्रथम सांगा बरं।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये नेमकं पशु लसीकरण सांगायचं झाल्यास की आपण जी लस देत असतो जनावरांना तर ती लस जनावराच्या शरीरात सोडल्यानंतर त्याचे प्रतिजैविक असतात ते जवळपास 15 दिवस त्याचे कार्य करत असतात आणि ते कार्य केल्यानंतर त्या लसीचा जनावराच्या शरीरामध्ये गेल्यानंतर रोग त्याचं इम्युनिटी त्याच्यामध्ये डेव्हलप होत असते, अशा पद्धतीने आपण लसीकरण करत असतो।
0: तर डॉक्टर साहेब अतिशय चांगली माहिती सांगितली आपण, परंतु आता जसं आपण गाई आहे म्हशी आहे किंवा शेळ्यांमध्ये अनेक प्रकार जसं तोंडखुरी पायखुरी हा जो एक विकार आहे पशुमधला त्याच्यामध्ये, तर हे सगळं होत असताना आपल्याला त्याच्यामध्ये या लसीकरणाचे नेमके काय फायदे काय होतात, जसं विकार होतात किंवा आजार होतात तर नेमकं त्याच्यापासून काय काय फायदे होतात किंवा ज्याच्यामुळे लसीकरणामुळे हे फायदे आहेत आणि हे जर केलं नाही तर हे असे तोटे आहेत ज्याला असं म्हणतो आपण, तर नेमकं ते लसीकरणाचे काय फायदे आहेत ते थोडं आमच्या कानावर टाका।
1: आपण लसीकरण याकरता करतो की ज्या यामध्ये गाई म्हशी शेळ्या मेंढ्या पाळीव प्राणी यामध्ये घटसर्प झालं फऱ्या फाशी आंत्रशार या साथीच्या रोगामुळे तडकाफडकी जनावरांचा मृत्यू होतो, या रोगाची लागण झाल्यावर उपचार करण्यास वेळ मिळत नाही, परिणामी मूल्यवान जनावरे दगावल्यास पशुपालकांचे फार मोठे नुकसान होते, याकरता आपण लसीकरण करायला पाहिजे।
0: बरोबर, अतिशय चांगलं सांगितलं आपण। तर डॉक्टर साहेब पुढे असं सांगा की लसीकरण करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते का, आणि घ्यावी लागत असेल तर नेमकी कोणती काळजी घ्यावी लागते याच्यावर थोडा प्रकाश टाकला तर आमच्या शेतकरी बंधूंना फार फायदेशीर राहील।
1: यामध्ये शेतकरी बंधूंना आपल्याला असं करता येईल की जे आपण लसीकरण करतो आणि जनावरांना जी लस देतो ही चांगल्या नामांकित कंपनीची असावी, लस खरेदी करताना त्यावरील औषध जी असते ती कालबाह्य होण्याची तारीख पाहून घ्यावी, त्या लसीचा बॅच नंबर नोंदवून ठेवावा, काही लसी उदाहरणार्थ जसं खुरी धनुर्वाद औषधी दुकानातून आणत असताना थर्मासमध्ये किंवा कॅरीबॅगमध्ये बर्फावर ठेवून आणल्यास व जनावरास देईपर्यंत बर्फातच ठेवल्यास बाहेर काढू नये, याचबरोबर घरी लस आल्यानंतर फ्रीज असेल तर लस फ्रीजमध्ये ठेवावी किंवा लस बाजारातून आणल्याबरोबर लगेच वापरून टाकावी।
0: बरं,
1: त्याचप्रमाणे लसीकरण हे निरोगी जनावरातच करावे, लसीकरण शक्यतो दिवसातील थंड वेळेस म्हणजे सकाळी किंवा सायंकाळी करावे। शेतकरी बंधूंनो, लसीकरण करताना लसीकरणाची सुई प्रत्येक वेळी पाण्यातून उकळून निर्जंतुक करून घ्यावी, फोडलेल्या बाटलीत लस तशीच साठवून पुन्हा वापरू नये, लस योग्य जागेत व योग्य मार्गाद्वारे घ्यावी।
0: बरं,
1: शक्यतो एकाच दिवशी एका गावातील सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे।
0: बरं, तर हे जे काही तुम्ही सांगितलं की लसीकरण करताना जर ह्या जर गोष्टी पाळल्या तर निश्चितच आपल्याला त्या लसीकरणाचा खरा फायदा मिळू शकतो। तर डॉक्टर साहेब, आता जसं गाई म्हशीच्या बाबतीमध्ये लसीकरण करा म्हणतो आपण, तर हे जे गाई म्हशी आहेत याच्यामध्ये नेमकं कोणत्या साथीच्या रोगाकरता लसीकरण केलं जातं, त्याच्यामध्ये कोणती लस द्यायला पाहिजे आणि कोणत्या महिन्यात ती द्यायला पाहिजे किंवा वेळ कोणती आहे त्या लसीकरणाची, विशेषतः गाई म्हशीमध्ये जे आजार होतात त्याच्याबद्दल जर सांगितलं तर फार चांगलं फायदे।
1: यामध्ये आपल्याला गाई म्हशीमध्ये सांगावं झाल्यास तर घटसर्प फऱ्या फाशी व ज्याला तोंडखुरी व पायखुरी म्हणतो हे रोग येतात। आता हे घटसर्प जे आहे ते एप्रिल व मे महिन्याच्या महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी.
0: बरं.
1: संकरित गाय व म्हशीत वर्षातून दोन वेळेस द्यावी.
0: बर.
1: त्याचप्रमाणे फऱ्या ही जी लस एप्रिल व मे महिन्यातून वर्षातून एक वेळेस द्यावी.
0: बर.
1: मे महिन्यात वर्षातून एक वेळेस या रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातच. फाशी हा मे महिन्याच्या वर्षातून एक वेळेस.
0: बरोबर.
1: आणि जे तोंडखुरी आणि पायखुरी म्हणतो तो ही जी लस आहे ही वर्षातून दोन वेळेस मार्च व सप्टेंबर महिन्यात.
0: बरोबर.
1: परंतु वर्षभर रोग प्रतिकारक शक्ती टिकवणारी लस दिल्यास वर्षातून एक वेळेस दिल्यास तरी चालेल.
0: बरोबर. म्हणजे हे त्याच्यामध्ये काही महत्वाचे रोग आहेत.
1: महत्वाचे रोग आहेत
0: आणि ज्या निर्देशित वेळा तुम्ही सांगितल्या त्यावेळेस जर त्याचं लसीकरण जर केलं तर ज्याला असं आपण म्हणतो की बा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रतिबंध हा उपचारापेक्षा केव्हा श्रेष्ठ असतो किंवा अतिशय योग्य बाब आहे. त्या अनुषंगाने त्याचा खरा लाभ आपल्याला मिळेल. डॉक्टर साहेब जसं तुम्ही गाई म्हशीबद्दल बोललात तसं शेळी आणि मेंढी आज बरेच शेतकरी शेळी पालनात वळलेले आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे आजार आपल्याला दिसतात आणि प्रसंगी शेळ्या दगावतात सुद्धा. तर मग या शेळी किंवा मेंढ्यामध्ये लसीकरणाचं जे आहे ते कोणत्या रोगाकरता नेमकं लसीकरण केलं जातं आणि ते कोणकोणत्या वेळी करायला पाहिजे हे थोडं सांगा बरं.
1: शेळ्या मेंढ्यामध्ये लसीकरण काळपुळी, घटसर्प, आंत्रविषार, तोंडखुरी व पायखुरी, देवी व फऱ्या या रोगाची आपण शेळ्यांमध्ये लसीकरण करत असतो. आता काळपुळी जे म्हणतो ते वर्षातून एकदा फेब्रुवारीमध्ये द्यावी रोगग्रस्त भागामध्ये बघून. घटसर्प आहे वर्षातून एकदा मार्च महिन्यात द्यावी. आंत्रविषार जी आहे तर वर्षातून एकदा एप्रिलमध्ये द्यावी. तोंडखुरी पायखुरी वर्षातून दोनदा सप्टेंबर व मार्चमध्ये द्यावी. देवी वर्षातून एकदा डिसेंबरमध्ये द्यावी. गाभण मेंढ्यांना ही लस देऊ नये.
0: बरोबर.
1: आणि फऱ्याजी ही लस आहे वर्षातून एकदा मे महिन्यात द्यावी. अशा प्रकारे आपण शेळ्या मेंढ्यामध्ये ह्या लसी देऊ शकतो.
0: बरोबर. तर डॉक्टर साहेब अतिशय चांगली माहिती आपण देऊन राहिलेला. परंतु काय होतं की लसीकरणापूर्वी पण आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि बऱ्याच वेळा आपल्याला लसीकरणानंतर सुद्धा अतिशय महत्वाच्या काही दक्षता घ्याव्या लागतात असं आमच्या कानावर आहे. तर नेमकं लसीकरणानंतर कोणत्या दक्षता आपण घेतल्या पाहिजे याच्यावर थोडा प्रकाश टाका.
1: दक्षता अशा आहेत की आपण जेव्हा बैलांना लसीकरण नंतर एक आठवडा हलके काम द्यावे जेणेकरून त्यांच्या शरीरावर ताण पडणार नाही.
0: बरं.
1: दुसरी गोष्ट उत्तम रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी चांगला आहार द्यावा.
0: बरं.
1: तिसरी गोष्ट याच्यामध्ये लसीकरणानंतर जनावराचे अतिउष्ण व अतिथंड वातावरणापासून संरक्षण करावे.
0: बरं.
1: तसेच त्याची लांबवर वाहतूक टाळावी.
0: बरं बरं.
1: तसेच लसीकरणानंतर ताप अथवा प्रतिक्रिया काही अपाय घडू शकतात मात्र ते तात्कालीन व सौम्य स्वरूपाचे असतात.
0: बरं बरं बरं बरं.
1: या प्रकारची दक्षता घ्यायला पाहिजे.
0: असं असं असं म्हणजे ह्या सगळ्या जर आपण दक्षता घेतल्या तर लसीकरण खऱ्या रीतीने प्रभावी ठरू
1: शकतं.
0: डॉक्टर साहेब आता पहा लसीकरणाबाबतीत काही शंका सुद्धा बरेच शेतकरी विचारतात किंवा त्यांना त्याच्यामध्ये अडचणी पण येत असतील. विशेषतः आता लसीकरणानंतर गाठी जनावरावर येतात असं बरेच शेतकरी बोलतात. तर हे खरं आहे का आणि नेमकं या शंकेबद्दल थोडंसं निरसन करावं.
1: बरोबर आहे. लसीकरण केल्यास गाठी येतात असे बरेचसे लोक बोलतात माझ्याकडे पण. तर घटसर्प व फऱ्या रोगाची लस दिल्यानंतर काही जनावरांच्या मानेवर गाठी येतात हे खरे. परंतु गाठ येते म्हणून लसीकरण टाळणे अत्यंत चुकीचे आहे. गाठीमुळे प्राण्याचा जीव धोक्यात येत नाही. तसेच आता अनेक पशुपालकांना लसीची गाठ येते हे माहीत झाल्याने ते बाजारात जनावरांची खरेदी विक्री करताना गाठी दोष अथवा बट्टा मानत नाही. लस दिल्यानंतर त्या जागेवर हलकेसे चोळल्यास गाठ येण्याचे प्रमाण कमी होते. तसेच आलेल्या गाठीत कोमट पाण्याने शेकले तर गाठ दिरून जाते.
0: बरं बरं बरं. म्हणजे हे जे आहे तर हे म्हणजे गाठ अशी काही फार मोठी समस्या नाही.
1: समस्या नाही आहे
0: त्याच्यामध्ये. छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या त्या जर आपण पाळल्या किंवा त्याच्यावर थोडीशी दक्षता जर घेतली तर त्याची काही अडचण आपल्याला थोडी जाणवत नाही. डॉक्टर साहेब जसं गाठीबद्दल आहे तसंच बऱ्याच वेळा जे आहे जनावरं जी आहेत विशेषतः आता गाभण जनावरं ज्याला म्हणतो आपण किंवा गर्भार जनावरं जी म्हणतो तर ती जनावरं बऱ्याच वेळा लसीकरणामुळे घाबरतात हा एक समज आहे. तर शास्त्रीय दृष्टिकोनातून याच्यावर तुम्हाला तुमचं काय मत राहील याच्यामध्ये काय.
1: लसीकरणामुळे जनावर घाबरतात असं नाही.
0: बरं.
1: मात्र काही अशक्त जनावर अगदी क्वचित म्हणजे 10,000 एखादा जनावरात असा प्रकार घडू शकतो.
0: असं असं असं.
1: तोही लस दिल्यानेच होतो असे नाही. परंतु जनावराच्या जीवितांचा विचार करता सर्व गाभण जनावरांना लस देऊन घेणे उत्तम.
0: बर.
1: विशेषतः आंत्रविषार व धनुर्वादाची लस ही गाभण शेळ्या मेंढ्याने दिल्यास विण्याच्या सुमारात त्यांना व नवीन करडांना हे आजार होत नाहीत.
0: बर बर बर.
1: कारण नवजात पिलांच्या चिकाद्वारे रोग प्रतिकारक शक्ती मिळते.
0: बर
1: अपवादाने गाभण मेंढ्यांना देवी रोगाची लस देऊ नये.
0: म्हणजे की जे गर्भार जनावर आहेत किंवा गाभण जनावर आहेत तर याच्यामध्ये आपण लसीकरण करायला पाहिजे आणि लसीकरणामुळं जनावर गाभाळतात हा समज काही शास्त्रदृष्ट्या बरोबर नाही. आपण त्याचा उहापोह करून अनेक कारण त्याची गाभाळण्याची असू शकतात, परंतु लसीकरणामुळे तसं काही होत नाही. तर आपण ती काळजी घेणं उलट आपल्याला ते फार हितावं असतं. डॉक्टर साहेब, जसं जनावर जे आहेत गाभाळण्याच्या बाबतीत आहे किंवा गाठीबद्दल आहे, तसंच दूध कमी होतं जनावरांचं बऱ्याच वेळा लसीकरणामुळं, किंवा जे दुधाळ जनावर आहेत त्याच्यामध्ये दुधाचं जे आहे दूध उत्पादन कमी होतं, हा समाजाबद्दल तुमचं काय मत आहे?
1: त्यामध्ये लसीकरणामुळे शरीरावर येणारा ताण किंवा लस दिल्यानंतर काही वेळेस येणारा हलकासा ताप यामुळे दूध कमी होऊ शकते, परंतु ते तात्कालीन असते.
0: बरोबर.
1: म्हणजे असं त्याच्यावर लसीकरणामुळे दूध कमी होते असं नाही.
0: बरोबर आहे, बरोबर. तर आता हे तुम्ही जे सांगितलं की जे जनावर आहे त्याचं दूध हे कमी होत नाही,
1: होत नाही तात्कालीन
0: समज आहे,
1: समज आहे.
0: आता डॉक्टर साहेब असं सांगा की रोगाची साथ आल्याच्या नंतर कधी कधी लसीकरण केलं तर फायदा होतो का? जसं की बऱ्याच वेळा आपण लसीकरणाचा संकल्पना अशी आहे की बाबा तो रोग होऊ नये म्हणून आपण त्याच्यासाठी लसीकरण करतो.
1: बरोबर आहे.
0: अनेक वेळा काय होतं की रोग होतो आणि त्याच्यानंतर मग लसीकरण करावं असा संभ्रम असतो किंवा करावं की नाही,
1: आणि लसीकरण रोग आलेला आहे आणि अशा वेळेला बरेचसे लोकांचा
0: त्याच्यावर थोडंसं भाष्य करा की बाबा लसीकरण जे आहे त्याचा फायदा होतो का नंतर रोग आल्यानंतर?
1: यामध्ये असं सांगता येईल की जनावरांना रोग होण्याची वाट न पाहता अगोदरच लसीकरण करावे, कारण लसीकरणामुळे रोग प्रतिकारक शक्ती येण्यास 2 ते 3 आठवडे लागतात.
0: बरोबर.
1: त्यामुळे रोगाची साथ येण्याआधीच जनावरे रोग प्रतिकारक बनतात.
0: बर.
1: रोगाची साथ आल्यानंतर केलेल्या लसीकरणाचा फारसा उपयोग होत नाही.
0: बरोबर. आता डॉक्टर साहेब असं जे तुम्ही सांगितलं आमच्या शेतकरी बंधूंना किंवा श्रोत्यांना फार फायदेशीर वाटतं की रोग येण्याच्या आधी आपण त्याच्यावर जर लसीकरण केलं तर निश्चित आपल्याला फायदा होईल, पण रोग आल्याच्या नंतर आपण जर लस दिली तर तेवढा त्याचा विशेष प्रभाव आपल्याला
1: होणार
0: जाणवत नाही. आता डॉक्टर साहेब असं सांगा की बघ काही असं शास्त्रीय शिफारशी आहेत की कुठल्या वयामध्ये आपण नेमकं लसीकरण केलं पाहिजे जनावरांमध्ये, असं काही आहे किंवा या विशिष्ट वयामध्ये लसीकरण करावं त्या अगोदर करू नये किंवा त्याच्यानंतर करू नये असं काही आहे का?
1: यामध्ये आपण घटसर्प पऱ्या रोगाचे लसीकरण 6 महिन्याच्या वासरात व त्यापेक्षा मोठ्या वासराच्या जनावरात करावे.
0: बरे बरे बरे.
1: तोंडखुरी पायखुरी रोगाची लस जर वासरांच्या आईला दिली नसेल
0: बरे
1: तर 6 ते 8 आठवडे वयाच्या वासरात व त्यापुढील जनावरांना लस द्यावी.
0: बरे बरे.
1: आंत्रविषारण नावाची लस पिल्ल्याच्या आईला दिली नसेल तर ती पिल्ल्याला पहिल्या आठवड्यात द्यावी.
0: बरे बरे.
1: व दिली असेल तर 4 ते 6 आठवडे वय झाल्यानंतरही द्यावी.
0: बरे बरे बरे. तर डॉक्टर साहेब आता जसं हे सांगितलं तुम्ही बऱ्याच वेळा किंवा तुम्ही हेही सांगितलं मगा बोलताना की लसीकरण जे आहे ते रोग आल्याच्या नंतर दिल्यावर तेवढा फायदा होत नाही,
1: फायदा होत नाही.
0: पण बऱ्याच वेळा असं आहे की शेतकरी बोलतात की लसीकरण दिलं आणि विशिष्ट रोगाकरता विशिष्ट जनावराला विशिष्ट महिन्यात शास्त्राप्रमाणे लसीकरण केल्यानंतर सुद्धा अनेक वेळा रोग त्याच्यामध्ये उद्भवतो, तर ही गोष्ट खरी आहे का? आणि उद्भवत असेल हा रोग तर याची काय कारण आहेत त्याच्यावर थोडा प्रकाश टाक.
1: यामध्ये आपण असं सांगू शकतो की नियमित लसीकरण केल्यानंतर घटसर्प पऱ्या इत्यादी रोग सहजा होत नाही.
0: बरोबर.
1: परंतु तोंडखुरी पायखुरी हा रोग लसीकरणानंतर एखाद्या वेळी होऊ शकतो.
0: असं असं.
1: कारण या रोगाच्या विषाणूची संख्या मुख्य 7 शिवाय 60 पेक्षा अधिक उपजाती आहे.
0: बरोबर.
1: 7 पासून 60 शिवाय अधिक उपजाती आहेत. आपण दिलेल्या लसीत आपल्या भागात आढळणाऱ्या 3 ते 4 उपजाती समाविष्ट केलेल्या असतात. याशिवाय इतर उपजातीचा विषाणूचा प्रादुर्भाव जनावर झाल्यास तोंडखुरी पायखुरी रोग होतो.
0: बरोबर. म्हणजे याच्यामध्ये जे आहेत की प्रजाती जास्त आहेत,
1: प्रजाती जास्त असल्यामुळे
0: महत्वाच्या प्रजाती विषाणूच्या आपल्याकडे रोग निर्माण करतात, त्याच्यावर आपण त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण केलेलं आहे. पण बऱ्याच वेळा मग असं न होतात दुसरी प्रजाती जी आहे जी आपल्याकडे क्वचित प्रसंगी आढळते अशी जर का तुलना म्हणजे बाब जर ते एखाद्या वेळेस घडली ज्याला अपवाद म्हणतो तर मग अशा वेळेस मात्र त्याच्यामध्ये होऊ शकतो. तर ही त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची कारणं तुम्ही आम्हाला सांगितलीत आणि अतिशय चांगली माहिती दिली आमच्या शेतकरी बंधूंना. विशेषतः लसीकरण जे आहे ते काय आहे, ते कधी केलं पाहिजे, त्याच्या कोणती काळजी घ्यायला पाहिजे, लसीकरण केल्याच्या नंतर सुद्धा काय काळजी घ्यायला पाहिजे, या सगळ्या बाबी जे तुम्ही आज उहापोह केला त्या निश्चितच आमच्या शेतकरी बंधूंना आणि पशुपालकांना फायदेशीर ठरतील असं मला वाटतं. तर शेतकरी बंधूंनो, हा जो तांत्रिक आणि ज्ञानदानाचा संदेश आपल्याला डॉक्टर साहेबांनी दिला तो आपण शास्त्रज्ञांच्या किंवा डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली योग्य रीतीने जर वापरला तर आपला फायदा होईल. तर मी आपणा सर्वांना याच्या शुभेच्छा देतो. आणि डॉक्टर साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो. नमस्कार.
1: नमस्कार.
2: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आपण ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर मोघे यांचं गीत राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवडकर यांचं गीत. सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: ऐकणार आहोत श्रीकांत पोवळे यांचं श्रीमान बाळासाहेब या चित्रपटामधलं हे गीत. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे मोहम्मद रफी यांनी.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमात ही भक्ती गीत रचना ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. संगीत दिला आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवडकर यांचं गीत कार्तिकी या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत आहात रेडिओ विश्वास. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेला जगदीश खेवडकर यांचं गीत. ऐकूया संसार या चित्रपटामधलं हे गीत. आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कांचनगंगा या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूया मीना खडीकर यांच्या आवाजात.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचं।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: अपने पराये या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत यशोदास यांच्या आवाजात. योगेश यांची ही गीतरचना, संगीत आहे बप्पी लहिरी यांचं.
2: अरे चलो चाचा जाग गए हैं. अरे हाँ पप्पू उठ, चलो चलो जल्दी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 2 47 26 26 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. अनुराधा पौडवाल आणि मंगल सिंग यांनी गायलेलं ही गीतरचना आहे इंदिवर यांची, संगीतकार राजेश रोशन. आणि हे गीत ऐकूया बहार आने तक या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा रविवार कारंजा मुंबई नाका HPT कॉलेज रोड म्हसरूळ पाथर्डी फाटा हनुमंत नगर नाशिक रोड नाशिक पुणे रोड चांदशी खुटवड नगर इंदिरा नगर पंचवटी सातपूर तिडके कॉलनी शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे भावना. या चित्रपटामधलं चित्रा सिंग आणि जगजीत सिंग यांनी गायलेलं. ही शब्दरचना आहे कैफे आझमी यांची. संगीतकार बप्पी लहेरी.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ.
1: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPO सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
0: कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांनी गायलेलं अंजान ह्यांचं गीत आता ऐकणार आहोत.

0: दलाली या चित्रपटामधले गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं बप्पी लहरी.
1: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया हसरत जयपुरी यांचं, धरती या चित्रपटामधलं. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत साज आहे शंकर जयकिशन यांचा.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. यवनात पदार्पण केलं की प्रेमाचं फुलपाखरू प्रत्येक युवक युवतीच्या मनात भिरभिरायला लागतं. काही वर्षांनी ही युवती तिच्या मनाजोगता साथीदार तिला मिळाला की सुखी संसाराची स्वप्न पाहू लागते. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक असं गाणं ज्या गाण्यातून ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांनी एका युवतीच्या मनातलं हे चित्र साकारलं आहे. याचे शब्द आहेत, दिसते मजला सुखचित्र नवे, दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते, मी संसार माझा रेखिते. या गाण्यातील युवतीला तिचा जीवनसाथी भेटला आहे. एकमेकांच्या प्रेमाची साक्ष दोघांनाही पटली आहे. पहिल्या भेटीतच अंतर्यामी तिला असं वाटून गेलं की माझ्या मनात असलेला माझ्या मनीचा राजकुमार तो हाच. पुढे जसजशा गाठीभेठी होत गेल्या तसतसं आपली निवड चुकीची नाही हे तिच्या लक्षात येत गेलं. दोघांच्याही आवडीनिवडी जुळत होत्या. दोघांच्या मनात रुंजी घालत असलेलं प्रीतीचं अव्यक्त फुलपाखरू एक दिवस व्यक्त झालं. एकमेकांची ओळख पटल्यावर मग तिनेच पुढाकार घेऊन त्याचा हात मागितला. त्यानेही तिचा हात आपल्या हातात घेऊन संमती देताच आनंदाने ती सांगू लागली, तुझ्यासोबत मी माझ्या संसाराचा सारीपाट मांडते आहे असं सुखस्वप्न आताच मला माझ्या डोळ्यासमोर दिसू लागलं आहे. प्रीत तुझी माझी फुलावी या फुलत्या वेली परी, प्रीत तुझी माझी फुलावी या फुलत्या वेली परी, भाव मुके ओठावर यावे गंध रसा सुमनांतरी, शब्दाविना मन भावना अवघ्या तुला मी सांगते, मी संसार माझा रेखिते, मी संसार माझा रेखिते. एखादी वेल नियमितपणे सूर्यप्रकाश आणि पाणी मिळाल्यावर बहरून यावी, तशीच आपली प्रीती एकमेकांच्या सहवासात बहरून आली आहे. वेलीवर फुलणाऱ्या फुलाचा सुगंध जसा वाऱ्यावर सहजपणे दरवळतो तेवढ्याच सहजतेने आहे. वेलीवर फुलणाऱ्या फुलाचा सुगंध जसा वाऱ्यावर सहजपणे दरवळतो तेवढ्याच सहजतेने प्रीतभावना ओठांवर फुलून याव्यात. आणि आज जरी तुझ्याविषयी मी माझ्या भावना व्यक्त केल्या असल्या तरी इथून पुढे मात्र माझ्या मनातील भावभावना काहीही न बोलता तुला तुझ्यापर्यंत पोचवणार आहे. आणि तू देखील माझ्या ओठांकडे पाहून मला काय म्हणायचं आहे ते समजून घेशील याची मला खात्री आहे. हात तुझा हाती असावा साथ तुझी जन्मांतरी, हात तुझा हाती असावा साथ तुझी जन्मांतरी, मी तुझ्या मागून यावे आसही माझ्या उरी, तुझा संगती क्षण रंगती निमिषात मी युग पाहते, मी संसार माझा रेखिते. या जन्मी तर तुझा हात सदैव माझ्या हातात राहू दे, म्हणजे संसारात सुखाचे क्षण येतील तेव्हा त्या सुखाची रंगत अधिकच वाढेल. आणि जेव्हा काही आपदा येतील किंवा काही दुःखद प्रसंग येतील तेव्हाही तुझा हात हातात असेल तर दुःख संकटांशी सामना करण्यासाठी मला अधिक बळ मिळेल.

आम्ही बायका वेड्या असतो असं म्हटलंस तरीही चालेल, पण जन्मोजन्मी तुझी साथ मिळावी म्हणून मी व्रतवैकल्य देखील करणार आहे, म्हणजे माझी ती इच्छा देखील पूर्ण होईल। तुझ्या सहवासात युगानुयुगे रंगत जाणारे हे आयुष्याचे सुवर्णक्षण माझ्या डोळ्यांमधून मनपटलावर कायमचे विराजमान झालेले मी अगदी निमिषार्धात पाहू शकते। स्वर्ग मिळे धरणी सजेथे रंग नवे गगनांगणी, स्वर्ग मिळे धरणी सजेथे रंग नवे गगनांगणी, सप्तसुरा लेऊन यावी रागिणी अनुरागिणी। तुझी या सवे सुख वैभवे सौभाग्य हे नित मागते, मी संसार माझा रेखिते, मी संसार माझा रेखिते। असं म्हणतात की आकाश आणि धरती जिथे एक झालेली दिसतात तिथे स्वर्गाचं प्रवेशद्वार असतं, आणि आकाशात दिसणाऱ्या विविध रंगाकृतींनी ते प्रवेशद्वार सुशोभित केलेलं असतं। मला ते प्रवेशद्वार पाहायला मिळावं हेही माझं स्वप्न आहे। त्याच वेळेस तूही माझ्यासोबत असावात, तुझ्या प्रेमशब्दांची रागिणी माझ्या सप्तसुरांच्या रागिणीशी एकरूप व्हावी, म्हणजे मलाही त्या स्वर्गसुखाची कल्पना येईल। आयुष्यात मिळणारं हे सुख वैभव आणि सौभाग्यदान मला जन्मोजन्मी मिळत राहावं एवढंच माझं मागणं आहे। अष्टविनायक या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं गायिका अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात ऐकताना नायिकेला झालेला आनंद गाण्यातून व्यक्त होत आपल्या हृदयापर्यंत सहजपणे पोचतो। बऱ्याचदा श्रोते हो, पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। धन्यवाद।

0: % व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक प्रत्येक गरजेला.
2: इंदिवर यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरात. संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट आहे बॉम्बे 405 मैल.
3: कसम

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात हात की सफाई या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीचीच चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्त्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा, बहुतेक हेच ते महत्त्वाचं काम असत. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

कार्यक्रमात आता ऐकूयात हम दोनो या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन. गायिका आशा भोसले.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतोय आणि मी तुम्हा सगळ्यांचं आपल्या आनंद घनलता या कार्यक्रमाच्या 18व्या भागामध्ये आपलं स्वागत करतो। आज लता दिदींची वेगळ्या वाटेवरची गाणी आपण पाहणार आहोत। मंडळी, दिदी या आनंद घन आहेत, त्यांच्या आवाजातली गाणी मग ती कोणत्याही भाषेतली असो ती ऐकायला गोडच वाटतात। कवी ग्रेस यांच्या कवितेप्रमाणे, तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शनी गेला, अशी त्यांची गाणी आहेत। साऱ्या भारतीयांच्या मनाला स्पर्शून गेलेला हा अमृत स्वर आहे। कितीही ऐकला तरी ज्याची गोडी कधीही कमी होत नाही असा स्वर्गीय आनंद देणारा हा स्वर आहे। हिमालयात पर्यटनाला जा की कन्याकुमारीला, पूर्वेकडील देशात जा किंवा पश्चिमेकडील देशात जा, मंडळी जिथं जिथं कुठे भारतीय माणूस आहे तिथं तिथं त्याच्या जोडीला हा स्वर्गीय आवाज असतोच असतो। थोडक्यात सांगायचं तर भारतीय मनामनाला जोडणारा हा स्वर आहे, नाद ब्रह्माची अनुभूती देणारा हा स्वर आहे। मंडळी, आतापर्यंत लता दिदींनी विविध अशा 36 भाषांमधून हजारोंच्या संख्येनं गाणी गायली आहेत। त्यांची गाणी हा एक मोठा विक्रमच आहे की ज्याची नोंद गिनीज बुकामध्ये झालेली आहे। मंडळी, दिदींच्या सुरांना भारतीय मातीचा सुगंध आहे, मराठमोळ्या संस्कृतीचा गंध आहे। आपली संस्कृती, भाषा, देव, धर्म यांचा अभिमान त्यांच्या गाण्यांमध्ये प्रकट होत असतो, मात्र त्यामध्ये कोणताही अभिनिवेश नाही। त्याला कोणताही राजकीय, पक्षीय किंवा जाती धर्माचा रंग नाही। स्वच्छ नितळ पाण्यासारखा असा तो पारदर्शी आहे, तीर्थाची पवित्रता त्यात आहे। ऐकूया एक सुंदर गीत लता दिदींच्या आवाजातलं। ही संत तुकारामांची रचना आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आणि संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

मंडळी, हिंदी चित्रपटात दीदींनी हजारो गाणी गायली, पण चित्रपटातील गाणी ही त्या चित्रपटाच्या कथेशी निगडीत असतात. आणि आपल्याला माहितीच आहे की बहुतेक सारे चित्रपट हे कुठल्या ना कुठल्या प्रेमकथेवर आधारित असतात, त्यामुळे बहुतेक सारी चित्रपटामधली गाणी ही प्रेमगीतच असतात. आणि दीदींची खंत अशी की निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार सांगेल तीच गाणी त्यांना गावी लागतात. त्याप्रमाणे गाणी दीदींनी गायली सुद्धा, या गीतांनी त्यांना पैसा, मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळवून दिली, पण दीदी तेवढ्यानं समाधानी नव्हत्या. त्यांच्या मनामध्ये कुठंतरी काहीतरी सल होता. श्रीकृष्ण, श्रीराम, शंकर ही दीदींची श्रद्धास्थानं, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता यांचं त्यांना पहिल्यापासून आकर्षण, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, मीराबाई यासारख्या व्यक्तिमत्वांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आदर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारानं त्याही प्रेरित झालेल्या, या सगळ्यांचं आपल्यावर ऋण आहे. तो आपला वारसा आहे, तोही आपल्याकडून कुठंतरी जपला जावा ही त्यांच्या अंतर्यामीची तळमळ होती. आणि या तळमळीतूनच त्यांची वेगळ्या वाटेवरची गीतं ही आपल्याला ऐकायला मिळाली. त्यासंबंधी आणखीन माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. तत्पूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांचीच एक रचना आपण ऐकूया, जयो स्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे.

मंडळी, मी दीदींच्या या वेगळ्या वाटेवरच्या गाण्यांचा उल्लेख करतो आहे. ही गाणी गाण्यासाठी त्यांना एका प्रतिभासंपन्न अशा संगीतकाराची साथ लाभली. कोण होता हा संगीतकार? हा वेगळी वाट चोखाळणारा प्रतिभावान संगीतकार म्हणजे प्रत्यक्ष हृदयनाथ मंगेशकर. म्हटलं तर दीदींचा लहान भाऊ आणि म्हटलं तर संगीतातील गुरुसुद्धा. हृदयनाथ उर्फ बाळासाहेब दीदींपेक्षा वयानं कमी असतील, पण त्यांचा अधिकार मात्र फार मोठा. संत साहित्याचा गाढा अभ्यास असलेला हा माणूस संसारात राहूनही त्यांच्या अंगामध्ये विरक्ती भिनलेली. तर मंडळी, याच हृदयनाथ मंगेशकरांच्या आवाजातलं एक गीत आपण ऐकूया. अतिशय सुंदर असं हे गीत आहे, त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. हे गीत सूर्यकांत खांडेकर यांनी लिहिलेलं आहे आणि हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत या गीताला आहे.

मंडळी, हृदयनाथ मंगेशकर हा असा आगळा वेगळा व्यासंगी आणि प्रतिभावान संगीतकार. दिदींप्रमाणेच आपणही वेगळ्या वाटेवरची गाणी संगीतबद्ध करावीत असं त्यांनाही वाटत होतं आणि म्हणून त्यांनी दिदींसमोर, दिदी आपण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वर माऊली यावरती काम करूया का असं प्रस्ताव ठेवला. दिदींना तर ते हवेच होतं. मग बाळासाहेब उर्फ हृदयनाथ मंगेशकर आणि लता दिदी याने भगवद्गीतेतले अध्याय ध्वनिमुद्रित करण्याचं ठरवलं आणि लता दिदी त्यामुळं अक्षरशः भारावून गेल्या. दिदी आणि बाळासाहेब दोघही परफेक्शनिस्ट, परिपूर्णतेचा ध्यास असलेले. या भगवद्गीतांच्या श्लोकांचं ध्वनिमुद्रण करताना त्यात कोणतीही चूक राहू नये या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न सुरू झाले. संस्कृत शब्दांचे उच्चार निर्दोष व्हावेत यासाठी थोर साहित्यिक गोनी दांडेकर उर्फ अप्पा यांना मंगेशकरांच्या निवासस्थानी म्हणजे प्रभूकुंजमध्ये सादर आमंत्रित करण्यात आलं आणि गीतेच्या श्लोकांचं ध्वनिमुद्रण होईपर्यंत अप्पांचा मुक्काम हा प्रभूकुंजमध्येच होता. भल्या पहाटे दिदींची शिकवणी सुरू व्हायची. अंगात धोतर, बंडी असा अत्यंत साधा पण स्वच्छ पोशाख आणि प्रेमळ मुद्रा असलेले अप्पा दिदींना संस्कृत श्लोकांची संथा द्यायचे. दिदींच्या खोलीत हात पाठीशी बांधून येरझाऱ्या घालताना दिदींकडून ते संस्कृत श्लोक म्हणून घेत असत. मंडळी, लता दिदींच्या आवाजातलं एक सुंदर असं गीत आपण ऐकूया. श्री रामचंद्र कृपालू भज मन. संत तुलसीदासांची ही रचना आहे.

मंडळी, अप्पांच्या मार्गदर्शनाखाली लता दिदींची शिकवणी ही अतिशय सुंदर पद्धतीनं चाललेली होती. दिदींचा एखादा उच्चार चुकला किंवा सदोष वाटला तर अप्पा उर्फ गोनीदा त्यांना 10 वेळा तो म्हणायला लावत आणि दिदी सुद्धा एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे त्यांचं ऐकत. मंडळी, त्यावेळेला दिदींनी बाहेरच्या चित्रपटांमधली गाणी पूर्णपणे थांबवली होती आणि त्यांचं घर संगीतमय होऊन गेलं होतं. ज्ञानेश्वर माऊली हा अल्बम करताना जणू ज्ञानेश्वर माऊलींचा अमृतातेही पैजा जिंकणारा बोल प्रभुकुंजमध्ये भरून राहिला होता आणि त्याच्या जोडीला होतं अप्पांचं रसाळ विवेचन, समजावून सांगणं. या सगळ्या काळामध्ये दिदींच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज, विलक्षण असं तेज विलसत होतं. मंडळी, ऐकूया ज्ञानेश्वर माऊलींचीच एक रचना दिदींच्या आवाजामध्ये, धनु वाजे घुण घुणा. या गीताला हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे.

मंडळी, या गीतानंतर दीदी आणि हृदयनाथ यांनी तुकाराम महाराजांचे अभंग, मीराबाईंचे अभंग, शिवकल्याण राजा, आजोळची गाणी, गालिब यासारख्या विविध प्रकारच्या रचना गाऊन त्यांचे स्वतंत्र अल्बम काढले. आणि आश्चर्य म्हणजे हे सगळे अल्बम अतिशय लोकप्रिय झाले. सुरुवातीला रेकॉर्डिंग कंपन्यांनी हे अल्बम करण्यासाठी साशंकता दाखवली. त्याचं कारणही उघड होतं, कारण या सगळ्या मंडळींचं असं म्हणणं होतं किंवा असं समज होता की फक्त चित्रपट गीतांचेच अल्बम खपतात, पण दीदी आणि हृदयनाथ यांनी केलेल्या या गैरफिल्मी अल्बम्सनी त्यांची ही शंका साफ खोटी ठरवली. मंडळी, हे सगळे अल्बम करताना लता दीदी आणि हृदयनाथ या बंधू भगिनींनी अपार मेहनत घेतली. त्यामध्ये इतरही मंगेशकर भावंडांचा वाटा होताच. उषा मंगेशकर या उत्तम गायिका तर आहेतच, पण त्यांची संगीताची जाण सुद्धा प्रचंड. या सगळ्या गीतांच्या चाली उषाताईंच्या देखरेखीखाली पास झाल्या. उषाताई यांची संगीताच्या ज्ञानाबरोबर चित्रकला सुद्धा अतिशय उत्तम आहे, आणि या अल्बम्सवरती कल्पक कशी चित्र काढण्याचं श्रेय हे उषाताईंचंच होतं. आपण उषाताईंच्या आवाजातलंही एक गीत ऐकूया, कल्पनेचा कुंचला. ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं हे गीत आहे आणि संगीत सुधीर फडके यांचं आहे.

मंडळी, जसं ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता करताना लता दिदींना गोनीदांचं मार्गदर्शन लाभलं, तसं शिवकल्याण राजा हा अल्बम करताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं. या काळात बाबासाहेब स्वतः प्रभुकुंजमध्ये येऊन राहिले होते. दिदी आणि बाळासाहेब यांच्यासाठी त्यांनी शिवकाल अक्षरशः जिवंत केला आणि मग आनंदवन भुवनी, निश्चयाचा महामेरू, वेडात दौडले वीर मराठे सात यासारखी मराठी माणसांच्या अंगावर अभिमानानं रोमांच उभी करणारी गाणी अक्षरशः जिवंत झाली. मिरेची कृष्णभक्तीतील आर्तता, तुकोबांचे रसाळ अभंग आणि त्यातील तळमळ, संत ज्ञानदेवांची अमृतवाणी, कबीरांचे भक्तिमय दोहे, हे सारं सारं जिवंत आणि अमर झालं ते लता दिदींच्या स्वरातून. मीराबाईंच्या रचना गाताना तर दिदींच्या पोटात प्रचंड दुखत होतं, पण आपलं काम अपूर्ण राहील या भीतीनं त्यांनी कोणालाच त्याबद्दल सांगितलं नाही. शेवटच्या गाण्यापर्यंत त्यांनी या असह्य वेदना सहन केल्या. मग त्यांना दवाखान्यातच दाखल करावं लागलं. दिदींच्या पोटात ट्यूमर झालेला होता. एक छोटंसं ऑपरेशन करून मग ही गाठ काढून टाकावी लागली. मंडळी, गालिबच्या रचना ध्वनिमुद्रित करताना प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचं वास्तव्य सुद्धा प्रभुकुंजमध्येच होतं. त्याशिवाय दिदींना उर्दू शिकवणारे महबूब मिया हे देखील उपस्थित असायचे. या दोघांकडून उर्दू शब्दांचे उच्चार, अर्थ, लहेजा, अदब या सगळ्या गोष्टी दिदींनी आत्मसात केल्या. एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे एखादी गोष्ट परिपूर्णच व्हावी, बिनचूक व्हावी यासाठीचा केवढा हा ध्यास. आपण एक महान गायिका आहोत मग आपल्याला फार काही शिकण्याची गरज नाही अशी भूमिका दिदींची कधीच नव्हती. कोणाकडूनही नवीन काही शिकण्यामध्ये त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांचंच एक गीत, भैया ना धरो ओ बलमा. दस्तक या चित्रपटामधलं हे गीत आहे आणि या गीताला मदन मोहन यांचं संगीत आहे.

मंडळी, जसे हे वेगवेगळे आल्बम लता दिदींनी केले तसेच शांता शेळके यांच्या इतर अनेक गीतांबरोबरच त्यांची आवीट गोडीची कोळी गीतं सुद्धा दिदीने गायली. मी डोलकर डोलकर दर्याचा राजा या हेमंत कुमार यांच्याबरोबर गायलेल्या गीताची खुमारी तर काय सांगावी. दर्याची गाज, खाऱ्या पाण्याचा वास जणू प्रत्यक्षात आपल्याला अनुभवाला येतो. केसातला गजरा, अंजिरी साडी, नाकातली नथनी, कोळी स्त्रीची प्रतिमा प्रत्यक्ष डोळ्यासमोर या गाण्यातून आपल्या समोर उभे राहते मंडळी. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत कानामध्ये घुमत राहतं, पाय आपोआप ठेका पकडतात. अशीच गाणी वादळ वारं सुटलं ग, राजा सारंगा माझ्या सारंगा ही आहेत. कशी काळनागिनी हे कविवर्य भारत आंबे यांचं गीत आपलं मन मोहून घेतं. आरती प्रभूंची रचना नाही कशी म्हणू तुला, कवी ग्रेस यांचं भय इथले संपत नाही, सुरेश भटांचं मेंदीच्या पानावर, नाधू महानोरांची जयत रे जयत मधली गाणी, हे लता दिदींनी गायलेली वेगवेगळी गाणी मराठी रसिक कधीही विसरू शकणार नाहीत. दिदींच्या कोणत्या गाण्यांबद्दल आणि किती सांगावं, खरं तर तो ऐकण्याचाच विषय आहे. या कार्यक्रमाचा समारोप आपल्या सर्वांच्याच आवडीच्या एका सुंदर अशा कोळी गीतानं करूया. मी डोलकर डोलकर दर्याचा राजा. तर मंडळी, आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

0: आजच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: बरसाती एक रात या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.
2: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
3: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
2: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 02352939121.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो, जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आशा भोसले आणि SP बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं. इंदिवर यांची गीतरचना, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि चित्रपट मर्दोवाली बात.

0: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हकीकत या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात शब्बीर कुमार यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: अलका याज्ञिक आणि अभिजीत यांनी गायलेलं आप मुझे अच्छे लगने लगे या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. देव कोहली आणि इब्राहिम अश्की यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश आणि कांचन यांच्या आवाजात धर्मात्मा या चित्रपटामधला इंदिवर यांचं गीत. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीची चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्त्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा, बहुतेक हेच ते महत्त्वाचं काम असावं. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
3: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
2: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

शबनम, प्यार से लोग मुझे कहते हैं शबो।

स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा.

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्त.
2: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
3: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
2: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: चे, टाइम चे।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो, नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा।
7: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
8: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,30,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
9: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
10: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
11: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल।

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सायंकाळचे 7 वाजले आहेत। रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती। 7:10 प्रसारित होईल मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी। रात्री 8 प्रसारित होईल कार्यक्रम गाणी मनामनातली, सादरकर्ते श्याम कुलकर्णी। रात्री 9 बाळू ऑन एअर ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादरकर्ते राजेश आहेर। सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। सकाळी 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख। सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे। 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 127।

0: श्रोतेहो राम सुखात पूर्णपणे न्हाऊन निघालेला भक्त या श्लोकात वर्णन केला आहे बर का। स्वतः समर्थही असेच राममय होऊन राहत असत। समर्थांनी म्हणूनच ही स्थिती गाठण्यासाठी आपल्याला प्रेरणा दिली आहे। जो राम सुखाने सुखस्वरूप झाला, श्रीरामाचे गुणगान आणि कथा ऐकून जो तल्लीन तन्मय होऊन गेला आहे, रामरूप झाल्याने त्याची देहबुद्धीच नाहीशी झाली आहे, अशा रामरूप रामसुख स्वरूप भक्ताच्या वासनाही रामरूपात विलीन झाल्या आहेत, अशा उत्तम भक्ताला जगात धन्यता नाही मिळाली तरच नवल। श्रोतेहो, आपल्यासारख्या सामान्य लोकांची धन्यता आणि धन्यतेची कल्पना, भाग्यवान असण्याची कल्पना विषय सुखाशी निगडित असते बर का। डॉक्टर की शिकणाऱ्या तरुणाला त्याचे हॉस्पिटल झाले, त्याचा व्यवसाय छान सुरू झाला की धन्य वाटते। मध्यम वयातील लोकांना मुलांची लग्ने झाली, त्यांना नोकरी लागली की धन्यता वाटते। पण संतांची मात्र धन्यतेची कल्पना अत्यंत वेगळी असते, त्यांच्या भाग्याची कल्पना अत्यंत वेगळी असते। तुकाराम महाराज म्हणतात, भाग्यवंत म्हणो तया, शरण गेले पंढरी राया। श्रोतेहो, राम सुखे निवाला पहिल्या चरणातील या दोन शब्दांमध्ये सगुण आणि निर्गुण स्वरूपाचा संगम आला आहे। नुसती सगुण भक्ती केली तरीही सगुणाचीच आसक्ती निर्माण होते। संत नामदेवांना विठ्ठलाशिवाय काहीच नको होते, त्यामुळे ते पंढरी सोडून जाण्यास तयार नव्हते। परंतु ज्ञानोबांनी मुक्ताई करवी त्यांना या आसक्तीतून बाहेर काढले आणि त्यानंतर नामदेव महाराज पंजाबपर्यंत भ्रमण करून भक्तीचा डंका वाजवून आले। सगुण भक्ती केली की सगुणाचीच आसक्ती निर्माण होते, त्याचप्रमाणे नुसता निर्गुणाचा विचार करणंही खूप अवघड आहे बरं का। पण सगुण आणि निर्गुण अशा दोन्हींचा मेळ घालून अभ्यास केला की आत्मसुखाने तृप्त होता येते। समर्थांना हे माहिती आहे आणि त्यामुळे समर्थ या स्थितीचे अतिशय सुंदर वर्णन करतात। दाही दिशा अवलोकिता रामची भासे तत्वता, वदन चुकवू जाता सन्मुख राम। राम झालिया सन्मुख कल्पांती नव्हे विन्मुख, नेत्र झाकिता अधिक रामची दिसे, मग विसरोनी पाहिले तवते रामची झाले, जीव सर्वस्वे वेधले संपूर्ण रामे। श्रोतेहो, म्हणजे मागे पुढे दाही दिशांना रामच राम दिसतो आहे। अगदी नजर चुकवू म्हणे तरीही समोर रामच आहे, असे झाले की कल्पांतापर्यंत तो राम तसाच राहील, अगदी डोळे झाकले तरीही रामच दिसेल, विसरू म्हटले तरी मग विसरता येणार नाही, आणि मग स्वतःकडे पाहावे तर आपणही रामच झालो आहे, अशा प्रकारे जीवाला रामाने संपूर्ण संमोहित केले आहे। श्रोतेहो, समर्थांच्या पंचसमासी आत्माराम या काव्यात हे वर्णन आले आहे। मन हे रामरंगी रंगले, अशी स्थिती येणे खूप मोठी गोष्ट आहे बरं का, खूप अवघडही आहे। पण श्रोतेहो, रामकथा ऐकताना मन असेच तल्लीन होते। श्रोतेहो, एकदा तरी भगवंताच्या कथा ऐका। एकदा कथेची रामनामाची गोडी आली की आपण रामरूप होतो। आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांमध्येही मग आपण राम बघू लागतो। प्रभू राम या ठिकाणी कसे वागतील त्याप्रमाणे आपण वागू लागतो। अशा वेळी आपण आपल्या शारीरिक व्याधी शारीरिक क्षमता विसरून कार्य करतो आणि चांगले सात्विक भावनेने वागू लागतो. काय हवे काय नको ते कधी कधी विसरतोही. अशा वेळी आतल्या आत एक अत्यंत सुंदर अशी तृप्ती येते, शांती येते, समाधान मिळते. याला एकच कारण की विषय चिंतनाची जागा ईश्वर चिंतन घेते. म्हणजेच काय तर भगवत कथेत रममाण झाल्याने थोड्या वेळासाठी तरी आपण देहबुद्धी विसरतो आणि सर्व मनोवासना रामरूपात विलीन करतो. श्रोते हो, समर्थांना असेच होणे अपेक्षित आहे. ही जी स्थिती काही वेळासाठी झाली आहे ही सदा सर्व काळ व्हावी असे प्रयत्न आपण केले पाहिजेत. त्यासाठी रामसुख स्वरूप होण्याचा अभ्यास करावा. संत मीराबाईंची अशीच स्थिती झाली. प्रीतम छबी नयन न बसी अशी अवस्था मीराबाईची झाली. श्रोते हो, म्हणून रामकथा, भागवत कथा, पुराणांवरील प्रवचने यांचे श्रवण करावे. हे ऐकणे फक्त वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनीच करावे असे नाही बर का. याउलट लहान वयातच भगवत भक्तीचे हे संस्कार जर झाले तर त्यामुळे पुढील जीवन एका सुसंस्कारित मार्गावर स्थिरावेल आणि यशस्वीही होईल. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: राम का प्रतीक और ये ठाट बाट ये झंडे इससे तो हम अकेले में निपटेंगे।
1: आपकी फरमाइश आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर।

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार श्रोते हो, रेडियो विश्वास कम्युनिटी रेडियो 90.8 तुमचा जगणं तुमचा आवाज।
1: श्रोते हो, मी श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली इथून आपणाशी बोलतोय।
2: श्रोते हो, सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। आज या कार्यक्रमात गीतकार कवयित्री शांता शेळके यांच्या काही गीतांचा आपण आनंद घेऊयात। चला तर मग कार्यक्रमाची सुरुवात करूयात सतीची पुण्याई या चित्रपटातील गीतानं। गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल। संगीतकार आहेत प्रभाकर जोग आणि गीतरचना शांता शेळके यांची।

सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांच्या युगलस्वरातील शांता शेळके यांची शब्दरचना ऐकली. संगीतकार होते प्रभाकर जोग आणि चित्रपट सतीची पुण्याई. या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संसार या चित्रपटातील गीत. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गायक कलाकार सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले.

श्रोते हो या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील शांता शेळके यांची शब्दरचना. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि चित्रपट महानंदा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात सुमधुर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। आज या कार्यक्रमात गीतकार कवयित्री शांता शेळके यांच्या काही गीतरचना, आपणासोबत मी श्याम कुलकर्णी। कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांच्या युगलस्वरातील हेच माझं माहेर या चित्रपटातील अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत।

या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातील अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत, स्वर लता मंगेशकर यांचा।

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या सुरातील आपली माणसं या चित्रपटातील शांता शेळके यांची शब्दरचना, संगीतकार आहेत राम लक्ष्मण।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात गीतकार कवयित्री शांता शेळके यांच्या काही गीताचा आपण आनंद घेत आहात.

श्रोते हो, हे गीत होतं घरकुल या चित्रपटातलं. गायक कलाकार होते प्रमिला दातार आणि मन्नाडे. गीत रचना होती शांता शेळके यांची आणि संगीतकार होते सी रामचंद्र. श्रोते हो, या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रवींद्र साठे यांच्या स्वरातील गारंबीचा बापू या चित्रपटातील भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढील गीत.

श्रोतेहो, हे गीत होतं उषा मंगेशकर यांच्या स्वरातील पवनाकाठचा धुंडी या चित्रपटातील. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गीतरचना होती शांता शेळके यांची. यानंतर ऐकूयात डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील अष्टविनायक या चित्रपटातील अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: ऐकूया शमशाद बेगम यांनी गायलेलं गीत. साहिल लुधियानवी यांची गीतरचना, संगीतकार सचिन देव बर्मन आणि चित्रपट आहे बाजी.

0: पैसे पाठवायचे, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं मेहबूब की मेहंदी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: विश वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप.

0: मंडळी, आताच 31 जुलैला मोहम्मद रफींची 43वी पुण्यतिथी झाली. घनश्याम पटेलांनी त्याबद्दल 31 तारखेला कार्यक्रमही केला, चांगला झाला, जोरदार झाला. आणि आज आपण पुन्हा त्यांच्याशी बोलणार आहोत. मोहम्मद रफी माणूस म्हणून कसे होते? घनश्याम, तुझं मोहम्मद रफींच्या मुलाशी चांगली दोस्ती आहे.
1: यस, मी
0: त्यांच्या घरी जाणं येणं आहे नेहमी. आता मला आज फक्त मोहम्मद रफी माणूस म्हणून कसा होता हे सांगायचं.
1: रफी साहेब माणूस म्हणून फार फार फार मोठे होते. आयुष्यात त्यांनी माणूस म्हणून माणुसकी उडी जपली, किंवा पैशाला त्यांनी कधी किंमतच दिली नाही. त्यांनी एवढं नाव जगात कमवलं आणि माणूस म्हणून ते तितकेच मोठे. म्हणजे कित्येक संगीतकार जे बी ग्रेडच्या सिनेमामध्ये संगीत द्यायचे, ज्यांच्याकडे रफी साहेबांना देण्याकरता 500 रुपये सुद्धा नसायचे, अशा संगीतकारांकडून त्यांनी विना मोबदला घेऊन त्यांनी गाणी म्हटली आहेत. असे कितीतरी संगीतकार की जे भीत म्हणजे जर लक्ष्मीकांत प्यारेलालला जर आज सगळ्यात मोठं जर उभं केलं असेल तर ते रफी साहेबांनी फारसमने सिनेमापासून. आणि रफी साहेब इतके उदार अंतकरणाचे होते, म्हणजे ज्या ज्या वेळेला त्यांचे परदेशात दौरे व्हायचे त्यावेळेला मुंबईमध्ये त्यांना एकदा कळलं की इथं डायलिसिस करता फार लोकांची जरूर आहे, डायलिसिस करता मशीन नाही, असंख्य पेशंट किडनीनी डायलिसिसचा प्रॉब्लेम मुळे झाले. त्यावेळेला त्यांना परदेशातून जे मानधन मिळालं त्या मानधनासमोर त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलला सगळे डायलिसिसची मशीन्स पुरवली
0: होती.
1: आणि कित्येक जण ज्यांच्याकडे अडला नडला ना, रफी साहेबांच्याकडून दर महिन्याला मनी ऑर्डर द्यायची 200 रुपयाची, आणि त्याला माहिती नसायचं की आपल्या घरी 1 तारखेला मनी ऑर्डर 200 रुपयाची ती ठराविक रक्कम दिली जायची. पण त्यांना कळायचं नाही की हे आपल्याला कोण पाठवते, इतके ते फरिश्ता होते. म्हणजे त्यांचा एक किस्सा, असे बरेच किस्से आहेत की एकदा ते आणि त्यांचा शाहिद रफी चालले होते गाडीमधून रेकॉर्डिंग करून. सिग्नलजवळ एखादा भिकाऱ्याने आला असेल तिथं पैसे मागितले, रफी साहेबांनी खटकर खिशातून पाकिट काढलं. नॉर्मली आपण पाकिटातून एखाद्या पैसे वगैरे नोट घेतो, रफी साहेबांनी अक्काच्या अक्का पाकिट त्या भिकाऱ्याच्या हातात ठेवलं. मुलगा म्हणाला, आब्बा कुछ नोट देते, पूरा पाकिट क्यों दे द्या. तर रफी साहेबांनी एवढं सांगितलं, जब बेटे जब देने वाल्याने मुझे जब देख करने दिया तो मैं देने में क्यों हिचकिचाऊ बोले. आणि फक्त गाणं गाण्याबद्दल आणि गाण्याची चांगली धून असेल, त्या धूनला त्यांनी छोट्या मोठ्या संगीतकारांना सुद्धा सांगितलं की तुमच्याकडं चांगली धून असेल मला ऐकवा, मला आवडत तर मी तुमच्या गाणं म्हणेन. आणि 1 रुपया सुद्धा घेऊन त्यांनी गाणं म्हणतात. कित्येक टाईमकडे त्यांनी चॅरिटी शोज केले. त्यांचा एक मोठा किस्सा म्हणजे शशी कपूरने त्यांचे वडील पृथ्वीराज कपूरच्या स्मृतीनिमित्त सिलिगुडीला एक संगीत महोत्सव ठेवला होता. 1-8 दिवसाचा कार्यक्रम होता. दररोज प्रत्येक गाणाऱ्यांची एक मैफिल असायची. एक दिवस रफी साहेबांची संगीत मैफिल होती. रफी साहेबांची संगीत रचना आटपली. रफी साहेब सिलिगुडीला फ्लाईटने जायला निघाले. त्या समोरच्या फ्लाईटने सुलक्षणा पंडितचा ग्रुप येणार होता त्या दिवशी कार्यक्रम करायला.
0: सिंगर होती, सिंगर
1: ऍक्टर होती. पण त्यांना कळलं की ती फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे ही मुंबईची मंडळी काही येत नाही, मग आता करायचं काय. आज प्रेक्षकांना सांगितलंय. मग त्यांना कळलं की रफी साहेब अजून पोहोचले नाही. अमिताभ बच्चनला त्यांनी एअरपोर्टवरती पाठवलं. अमिताभ बच्चन फटाफट गाडी घेऊन रफी साहेब फ्लाईटमध्ये बोर्डिंग करणार होते, तितकात अमिताभ बच्चन आले. त्यांना त्यांनी विनंती केली की असं असं झालंय, फ्लाईट कॅन्सल आहे, तर तुम्ही आज रफी साहेब म्हणे माझे मुक्ती म्हणे मोठ्या अंतकरणाचे. त्यांनी ताबडतोब मुंबईला फोन केला, माझे आजचे रेकॉर्डिंग कॅन्सल करा. आणि परत उलट्या पावलाने आले आणि ती संध्याकाळ सुद्धा त्यांनी केली. शशी कपूरनी त्यांना मोठं मानधन देण्याचं पाकिट दिलं. रफी साहेबांनी हात जोडून सांगितलं, पृथ्वीराज कपूर जसे तुमचे वडील होते तसे माझे पण वडील होते. म्हणजे पैसा हा रफी साहेबांकरता कधीही मोठा विषय ना, माणुसकी म्हणून त्यांच्या मित्रांकरता. त्यांचा त्यांची गम्मत सांगतो, एक त्यांच्या म्हणजे पडत्या काळामध्ये त्यांचा एक मित्र होता. पडत्या काळ म्हणजे उभरता काळ, ज्या वेळेला त्यांची म्हणजे ती स्ट्रगल करत होती त्यावेळेला, तर त्यावेळेला त्यांचा एक मित्र होता. आणि तो मित्र रफी साहेबांच्या घरी ईदच्या दिवशी आला त्यांना भेटायला. त्यावेळेला त्याच्या अंगावरचं शर्ट होतं असं ठिगळ लावलेलं फाटकं शर्ट. रफी साहेबांनी काही बोललं नाही, त्याला बोलवलं, प्रेमाने खाऊ पिऊ घातलं. आणि दुसऱ्या दिवशी रफी साहेबांचा माणूस ड्रायव्हर त्यांच्याकडे 4 बॅगा घेऊन त्या माणसांच्या मित्राच्या घरी गेला. त्याच्यामध्ये सगळे चांगल्या सगळे शर्ट्स कोट बीट दिले होते. एवढे सगळे कपडे दिल्यानंतर त्याच्या मित्राने सांगितलं, तर रफी साहेबांचे का नाही, मेरे दोस्तों को वही हक है जो मैं जो कपडे पहनता हूँ, मेरे दोस्तों को वही

0: का कि वही कपडे पहनने का असं त्यांचं उदार व्यक्तिमत्व होतं. रॉयल्टी रॉयल्टीवरून तर तुम्हाला माहितीच आहे की त्यांचा मोठा वाद झाला होता.
1: काय काय एक्झॅक्टली
0: काय झालं की रॉयल्टीवरून लता मंगेशकर आणि यांनी एकदा ठरवलं की आपण एवढी गाणी म्हणतो आपल्याला आपल्या जीवावर हे सगळे रॉयल्टी काय म्हणतात आपण ते रेकॉर्ड कंपन्या लाखो रुपये कमवतात तर आपल्याला पण या रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला एक हिस्सा मिळायला पाहिजे म्हणजे आपल्या उतारवयामध्ये उद्या आपल्याला काही झालं आपला गाणं बंद झालं तर आपल्याला याच्यातून एक सोर्स उदरनिर्वाह करता आपल्याला मिळायला पाहिजे. बाकीचे सर्व कलाकार बाकीचे सर्व सिंगर मंडळी त्यांच्या बाजून होती. रफी साहेब नाही म्हणाले. रफी साहेब म्हणे बघा तुम्ही प्रॉफिटमध्ये हिस्सा मागतायत तो सिनेमा नाही चालला ते गाणं नाही चाललं तुम्हाला 5,000 मिळत तुम्ही नुकसानीमध्ये भागीदार आहात का मला हे पटत नाही तुम्हाला कुणी अडवत नाही तुम्ही तुमचं घ्या. मग तिथून त्या दोघांमध्ये वाद झाले एका बोलला चालीमध्ये लतादी आणि मुकेश यांची रफी साहेब म्हणजे मिटिंग झाली सगळ्या गाण्यांची मोठी एक दिवशी मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये हाच विषय चर्चेला त्याच्यामध्ये सर्व किशोर कुमार मुकेश सर्व दिग्गज गाणारे सर्व होते मन्नाडेंपासून. त्या मिटिंगमध्ये मग हा विषय परत निघाला सगळे एका बाजूला नाही आपण रॉयल्टी घेतलीच पाहिजे. रफी साहेब एकदम नाही नाही मी घेणार नाही मला 5,000 मिळाले माझं काम संपलं तू सिनेमा चालला नाही चालला तू गाणं चाललं नाही आलं आपण आपल्या मेहनत मिळा मी त्याच्यात मी तुमचा सहभागी नाही तुम्ही पाहिजे तर घ्या. मग त्याच्यात काही बोलताना लता दिदींकडून बोललं गेलं ये खुद को महाराजा समजताय मग रफी साहेब ये खुद को महाराणी समजते असं काही ते बोला चालली आली. 3 वर्ष दोघांमध्ये गॅप पडले
1: गाणं म्हटले
0: त्यावेळेला लता दिदी म्हणजे मी आसे आपके साथ नाही गाऊंगी
1: लता मंगेशकर एस्टॅब्लिश झालेली होते.
0: लता दिदींचा आवाज म्हणजे आवाज होता
1: त्यावेळेस एस्टॅब्लिश झालेले होते
0: फार ग्रेट. लता दिदींचा आवाज म्हणजे लता दिदी मेन प्लेबॅक सिंगर होता ना त्यावेळेला
1: ओके.
0: आणि रफी साहेबांचे त्यांचे ड्युएट तर खूप होते. मग रफी साहेब म्हणे मी आपके साथ नाही गाऊंगा. जवळ 1962-65 पर्यंत 3 वर्ष लगभग हे एकमेकांपासून गात होते.
1: त्यावेळेस मोहम्मद रफी बरोबर सहगायिका कोण होत
0: सांगतो ना. बऱ्याच वेळ अशी काही बरीच गाणी आहेत की ज्यांनी ड्युएट म्हटलंय पण अगोदर रफी साहेब येऊन त्यांचं गाणं म्हणून गेले नंतर लता दिदी आले आणि त्यांनी पॅचअप केलेले
1: ओके.
0: म्हणजे एकमेकासमोर उभं न राहतात त्यांनी तुमचा तुकडा म्हटला यांनी यांचं म्हणताना गाणं अशी किती गाणी आहेत. काय झालं याच्यानंतर काय झालं की ज्या वेळेला हे सगळं झाल्यानंतर रफी साहेबांना तर पर्याय नव्हता कारण त्यावेळेचे सगळे सुपर डुपर हिरो होते दिलीप कुमार राजेंद्र कुमार शशी कपूर शम्मी कपूर हे राजेंद्र कुमार सगळे जुबली स्टार सगळ्यांना रफी साहेबच पाहिजे रफी साहेबांचा. आणि एक रफी साहेबांना एक काय म्हणतात पर काया प्रवेश शक्ती होती परमेश्वराची देणगी होती. मी सांगतो ना की त्या रफी साहेबांचं तो सिनेमातलं हिरो कोण आहे त्याच्या शिष्यावर त्याला पूर्णपणे अंगात घेऊन ते गाणं म्हणे. तुम्हाला पडद्यावरती जर तुम्ही बघितलं एकाच पिक्चरमध्ये मधुमती सिनेमा ज्यावेळेला आला त्या मधुमती सिनेमामध्ये जॉनी वॉकर ज्याचं नाव जमालुद्दीन बदरुद्दीन कादरी होतं त्याला नंतर गुरुदत्तांनी जॉनी वॉकर नाव दिलं ते जंगल में मोरनाचा किसीने ने देखा हे गाणं जॉनी मुकरच्या आवाजामध्ये असं वाटतं की जॉनी मुकर स्वतः गातोय. आणि त्या सिनेमातलं एक वेगळं गाणं दिलीप कुमारच्या आवाजामध्ये मधुमती सिनेमातलं रेकॉर्ड केलं. दोघांच्या आवाजामध्ये किती मोठा फरक होता मी व्हेरिएशन सगळे व्हेरिएशन त्या गाण्यामध्ये असं रफी साहेबांचं कॅरेक्टर. आणि मग एकदा काय झालं की एसडी बर्मननी एक कॉन्सर्ट आयोजित केली होती त्यावेळेला उपिन अय्यर आणि लता आशा भोसलेंचं 14 वर्षाचं ट्युनिंग होतं एकत्र होते. आणि लता दिदींनी म्हटल्यानंतर ताबडतोब सुमन कल्याणपूरकर आणि आशा भोसले यांना एवढी गाणी मिळाली की रफी साहेबांबरोबर. आणि मग काय झालं की लता दिदी एकट्या बाजूला पडल्या बरं इथं रफी साहेबांशिवाय काय पर्याय नाही. लता मंगेशकरला त्यामुळं आशा भोसलेनं एवढी मोठी लिफ्ट मिळाली आणि त्याच्या जोडे सुमन कल्याणपूरकर. आणि कोणाला कळे ना की सुमन कल्याणपूरकरचा आवाज लता दिदी गात आहेत का सुमन कल्याणपूरकर गात आहेत एका दोघांचा आवाज सिमिलर. मग शेवटी प्रोड्युसरांनी जाऊन त्यांना विनंती केली की ताई तुम्ही हट्ट सोडा रफी साहेबांना पर्याय नाही तुमच्यासमोर 2 जण ऑपोजिटमध्ये आले तर तुम्ही. मग मला वाटतं एकदा एच डी बर्मनची एक लाईव्ह कन्सर्ट होती त्या कन्सर्टमध्ये रफी साहेब लता दिदी दोघं होत्या नरगिस स्वतः उठल्या नरगिसजी आणि त्यांनी दोघांना हात धरून स्टेजवर नेलं आणि त्यांचा पॅचअप केलं. त्या पॅचअप केल्यानंतर मग त्यांचा याचा दिल पुकारे आरे आरे हे त्यांचे पहिलं ड्युएट ते दोघांनी एकत्र म्हटलं. म्हणजे असे त्यांचे किस्से आहेत. एकदा तर रफी साहेबांच्या आवाजाचं कसं की एकदा रफी साहेब एकदा गाणं रेकॉर्ड करत होते आणि अचानक त्या म्युझिक डायरेक्टरने रफी साहेबांना थांबवलं. रफी साहेब रुके आपे क्या गा रहे. रफी साहेब म्हणे गा रहे अरे साहेब ये शम्मी कपूर नाही आहे इसका हिरो राजेंद्र कुमार आहे. रफी साहेबांना वाटलं की याचा हिरो शम्मी कपूर म्हणून त्याला स्मरून रफी साहेब गात होते असं. परत एकोणी म्हणे थांबा आणि लगेच राजेंद्र कुमारला स्मरून मग कौन है जो सपनों में आया, कौन है जो दिल में समाया, लो झुक गया सुमा भी। हे गाणं लगेच रफी साहेबांनी कॅरेक्टर बदलून, आवाज म्हणजे कॅरेक्टर मध्ये घुसून त्यांनी गाणं, म्हणजे
1: एक प्रकारचा अभिनेताच होता असं म्हणायला हरकत नाही।
0: रफी साहेबांनी बऱ्याच सिनेमामध्ये गाणं सुद्धा केलं आणि गाताना असं वाटायचं नाही की राजेंद्र कुमारचा असेल तर त्यांना शम्मी कपूरचा एक किस्सा आहे की आसमान से आया फरिश्ता ओ जाने मन, हे गाणं रफी साहेबांनी त्यावेळेला शम्मी कपूरची एक पद्धत होती, ज्या ज्या वेळेला शम्मी कपूरला रफी साहेबांचे गाणं स्टुडिओमध्ये रफी साहेब शम्मी कपूर व्हायचा आणि मग आसमानचा आया फरिश्त्याच्या वेळेला ज्यावेळे हे गाणं रेकॉर्ड झालं शम्मी कपूर बाहेर होते, जेव्हा शम्मी कपूरने गाणं ऐकल्यानंतर रफी साहेबांना विचारलं की हे गाणं आपने कैसा गाना, रफी साहेबांनी सांगितलं मुझे मालूम है तुम कैसे हरकतें करोगे, ऐसा उछलोगे वैसा करोगे, ये ऐसा हात ऊपर करोगे वैसी टांग ऊपर करोगे, तुमचे हावभाव माझ्या डोक्यात आले आणि त्यानुसार मी हे गाणं म्हटलं अशा पद्धतीने।
1: ए आणि घनश्याम, त्यावेळेस असं म्हणतात की गाणं एका वेळेस रेकॉर्ड व्हायचं, आता जसं एक एक शब्द रेकॉर्ड होतो, एक एक लाईन रेकॉर्ड होतो, त्यावेळेस म्हणजे काहीतरी श्वास जरी चुकला तरी पूर्ण गाणं रेकॉर्ड करावं लागेल,
0: मेहनत खूप असायची। रफी साहेबांचं ज्या वेळेला ज्यांना या फिल्म फेअर बद्दल रफी साहेबांना अवॉर्ड मिळला ब्रह्मचारी दिल के झरो के में, त्यावेळेला
1: ऐकव ना
0: त्याचा किस्सा मी सांगतो,
1: ऐकव ना।
0: दिल के झरो के में तुझको बिठा कर यादों को तेरी मैं जुल्वन बना कर रखूंगा मैं दिल के पास मत हो मेरी जाऊदा, हे गाणं शम्मी कपूरने त्यांना आड घातली। म्हणे हा जो स्टांजा आहे हे राग शिवरंजनीवरती गाणं आहे शंकरजी किसनचं, शम्मी कपूरनी त्यांना आड घातली म्हणे रफी साहेब माझी इच्छा आहे की हे एका श्वासामध्ये तुम्ही हे गाणं म्हणा,
1: काय बोलतो।
0: आणि रफी साहेबांनी त्याची आट पूर्ण केल्यानंतर त्याला हात जोडले म्हणे बाबा एक दिवशी तू माझा जीव घेशील, याच्या पुढे मला असं काही सांगू नको की असं एका श्वासात गाणं म्हणायचं।
1: ए घनश्याम मला एक सांग, रफीजी जेव्हा लाहोरहून मुंबईला आले मुंबईला त्यांनी कोणाकडे शिकले का, नंतर त्यांना वेळच नाही मिळाला शिकायला?
0: नाही शिकायला त्यांना वेळच मिळाला नाही, कारण तेच ऑलरेडी त्यांचं शिकून बिकून त्यांच्या सगळ्या रिया त्यांच्या भावानी लाहोरमध्ये करून घेत होता उस्तादांकडून। आता ते फक्त त्यांच्या भावाने ओळखलं की आपला भावामध्ये खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट आहे, पण याचं जर हा लाहोरमध्ये राहिला तर हा याचं आयुष्य काही होणार नाही, याला पुढे लिफ्ट मिळणार नाही। म्हणून त्यांच्या भावाने त्यांचा एक खास मित्र होता हमीद, त्याला पुढे यांना लाहोरला पाठवलं, मग तिथून ते स्ट्रगल करीत करीत हळूहळू सगळीकडे।
1: मोहम्मद रफींनी किती गाणी म्हटली असतील?
0: 5,000 त्यांनी गाणी म्हटली आणि त्यांची सगळ्यात जास्त डुएट आशा भोसले बरोबर जवळ 800-900 काहीतरी डुएट त्यांनी आशा भोसले बरोबर म्हणाले,
1: लता मंगेशकर पेक्षा जास्त आशा भोसले बरोबर,
0: कारण त्यांचा ब्रेकअप झाल्यानंतर आशा भोसले बरोबर त्यांनी किती गाणी, सगळी सुपर डुपर हिट सगळी गाणे त्यांची, सगळी गाणे त्यांची सुपर डुपर हिट होते। सुमन कल्याणपूरकर म्हणे, शमशाद बेगम बरोबर गाणे म्हटले, नूरजहान बरोबर गाणे म्हटले, सूर्याबद्दल गाणी म्हटले, सगळ्यांबरोबर त्यांनी गाणी म्हटली
1: आणि डेथ लवकर झाली ना।
0: हो कायच आता आहे बघा, परमेश्वराचा संकेत कसा असतो, त्यांचा शेवटचा सिनेमा होता आसपास लक्ष्मीकांत पॅरल, ज्या लक्ष्मीकांत पॅरल बरोबर त्यांनी पारसमतीपासून सुरुवात केली, पारसमतीच्या सिनेमाला लक्ष्मीकांत पॅरलला म्युझिक आला, कारण ते बी ग्रेडचा सिनेमा होता त्यावेळेला, लक्ष्मीकांत पॅरलालजींनी इतकं छान म्युझिक दिलं त्याच्यावरती सगळे त्यांची गाणी सुपर डुपर हिट झाली, तर त्या गाण्याकरता त्यांना मानधन म्हणून त्यांनी फक्त 500 रुपये रफी साहेबांना दिले, 501 रफी साहेबांनी 1 रुपया फक्त हातात घेतला, लक्ष्मीकांत पॅरलच्या हातात एक कव्हर ठेवलं म्हणे तुमची दोघांची जोडी अशीच कायम ठेवा, खूप मोठे व्हा, अशीच चांगली चांगली गाणं मायका धून बनवा, मी तुमच्याकरता विना मोबदला गाईन मला काही, बस एवढं रफी साहेबांचं मोठा पण। ज्या वेळेला रफी साहेब गेले त्या दिवशी
1: वय किती होतं?
0: 56 वयाच्या 56 वर्षी त्यांना भयंकर खायची आवड, बरं रफी साहेबांची गंमत खाण्याचे शौकीन होते, रियाज 7-8 तासच करायचे, फार कमी बोलायचे, म्हणजे जर तुम्ही रफी साहेबांना विचारलं ना तर शिकलेलो कमी बोलायचे, म्हणजे त्यांचा आवाज कसा कोणी म्हटलं ना कैसा, अच्छा अच्छा अल्लाह क्या बात है अच्छा, एवढंच बोलायचे, फार कमी हळू बोलायचे, अतिशय मृदभाषी, अतिशय शांत, आणि फिल्म इंडस्ट्रीपासून आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्यांनी वेगळं ठेवलं होतं। घरामध्ये आल्यानंतर ते आमची लुंगी घालून बसायचे, मुलांबरोबर कॅरम खेळ, बॅडमिंटन खेळ, टोटली एक वडील म्हणून आपलं नातं वेगळं आणि करिअर म्हणून त्यांचं पूर्ण, मुलांना त्यांनी कधीच फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन दिलं नाही, आणि त्यांना या करिअर पासून म्हणजे मुलं त्यांचे सांगतात की आम्हाला एखादा सिनेमा बघायचा असेल तर अब्बा हमको लेके जाने के पिक्चर सुरू झाल्यानंतर आम्ही जायचो, पिक्चर सुरुवात माहिती एंड आणि पिक्चर संपायचा आम्ही बाहेर निघायचो, म्हणजे कारण सुरुवात कधी शेवट कारण लोकांना कळू नये, फक्त आमचं असंच असं म्हणे अशा पद्धतीने।
1: त्यांचा मुलं वगैरे किती?
0: त्यांना पहिल्या बायकोपासून त्यांना जो मुलगा झाला तो शेवटी त्यांच्या दुसऱ्या बायकोने शेवटपर्यंत सांभाळला.
1: हो का? तो मुंबईला आला.
0: मुंबईला आला नंतर त्यांना एकंदर 7 मुलं होते. त्यातल्या ते 4 मुलं गंभात तुला सांगतो मी ओळख काय योगायक असतो. त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा जो होता त्यांनी सगळ्या मोठ्या मुलांना लंडनला पाठवलं शिकायला. तिने रफी साहेब वयाच्या 56 वर्षी गेले. त्यांचा पहिला मुलगा 56 वर्षी गेला ऍक्सिडेंटमध्ये. दुसरा मुलगा लंडनला. दुसरा मुलगा त्यांचा वयाच्या 45 वर्षी हार्ट अटॅकने गेला. आणि दोन्ही मुलींचे आता लग्न केलं. तिसरा जो होता तोही पहिला तो आता फक्त त्यांचा एकच वारसदार आहे शाहिद रफी. त्याला मी नेहमी भेटतो मुंबईला. जो रफी साहेबांचा बंगला होता तो आता तोडून तिथं शाहिद रफी मंजिल झाली आहे. त्यांच्या दोन्ही मुली आहेत आता. त्यांच्या 80 वर्ष नसरीन आणि यास्मिन बानो त्यांचे लग्न झाले. परवेश भाई जे त्यांचे रफी साहेब जावेत ते बरेच रफी साहेबांच्या रफी फाउंडेशनचे सर्व कार्यक्रम बघत. पण त्यांचे सुद्धा आता वय वगैरे सर्व झाली आहेत.
1: मग त्यांच्या मुलांमध्ये गाणं नाही आलं?
0: नाही, काय झालं आता गंमत सांगतो. एकदा शाहिद रफी लहान असताना शाळेमध्ये गाण्याची कॉम्पिटिशन होते. तर रफी साहेबांना म्हणे मी आब्बा तुमचं गाणं म्हणतो. त्यांनी म्हणून दाखवलं तर रफी साहेब म्हणे म्हणे तुला नाही जमायचं तू गाणं. त्यांनी किशोर कुमारचं गाणं म्हटलं. त्याला दुसरं बक्षीस मिळालं शाळेत. आणि रफी साहेबांनी आपल्या मुलांना ऍक्च्युली वास्तविक रफी साहेबांची जी 2 नंबरची मुलगी नसेल तिचा आवाज चांगला होता. पण मग रफी साहेबांनी काय विचार केला की आज त्यांचं एवढं गायक म्हणून नाव होतं. आपल्या मुलांचं करिअर सगळे अख्खं जग मग मुलांबरोबर कम्पेअर करतील. वडिलांचा आवाज जसा आता किशोर कुमार अमित कुमारचं कम्पॅरिझन व्हायचं तसं माझ्या मुलांबाबत होऊ नये, त्यांची हेटाळणी होऊ नये म्हणून त्यांनी कधीच मुलांना इंडस्ट्रीमध्ये येऊ दिलं नाही. आता त्यांचा वारस म्हणून त्यांचा ते 2 मुली तर आहेत आणि शाहिद रफी तेवढे आहेत. शाहिद रफीचा एक मुलगा तो अमेरिकेत असतो. शाहिद रफी तर मुंबईला असतात.
1: गाण्यामध्ये कोणी?
0: गाण्यामध्ये कोणी?
1: बरं मला एक सांग, मोहम्मद रफी पीकला होते आणि मग त्यावेळेस किशोर कुमार आले. मग किशोर कुमारांची स्टाईल एकदम वेगळी, मोहम्मद रफींची स्टाईल वेगळी. मग ते गणित कसं जुळलं त्यावेळेस?
0: नाही त्यावेळेला असं झालं,
1: कॉम्पिटिशन होती त्यांच्यामध्ये.
0: नाही कॉम्पिटिशन कधीच नाही बाळू. तुला मी सांगतो, किशोर कुमार रफी साहेबांना, रफी साहेब बंगालपर्यंत त्याला किशोर कुमारला दादा म्हणायचे. म्हणजे एका कार्यक्रमाच्या वेळेला किशोर कुमारच्या कार्यक्रमाला एक जण लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये हातात रेडिओ घेऊन चालतात, किशोर कुमार रफी साहेबांचं गाणं ऐकलं. तर त्यांनी किशोर कुमारला बघितलं, गाणं थांबवलं. किशोर कुमार म्हणे बजाव बजाव बोले गाणे असली गायक तू ये हम तो बसाती मेंढक आहे बोले.
1: काय बोलले
0: असं किशोर कुमार त्यांना सांगितलं. आणि तुला सांगतो, रफी साहेबांनी किशोर कुमारवरती कदाचित माहिती आहे की मला माहित नाही, 1919 ज्यावेळी इमर्जन्सी आली त्यावेळेला संजय गांधींनी इमर्जन्सी डिक्लेअर केली आणि त्यांनी आपल्या तुमचं त्यावेळेला आपला जो आकाशवाणीवरती सर्व गायकांना सांगितलं की तुम्ही गाण्यांचे इथं कार्यक्रम करायचे फ्री ऑफ कॉस्ट. रफी साहेबांनी केले. किशोर कुमार म्हणजे दोघांमध्ये सांगतो, किशोर कुमार ग्रेट गायक होते पण पैशाशिवाय ते त्यांचं पान हलत नव्हतं.
1: प्रॅक्टिकल होते.
0: फार प्रॅक्टिकल म्हणजे पैसा असेल पैसा. आणि त्यांचं काय होतं, सेक्रेटरीला सांगितलं असेल चाय पी म्हणजे त्यांचा डायलॉग असा, म्हणजे पैसे मिळाले की नाही त्याच्याशिवाय ते गाणं म्हणलं. त्यावेळेला आपले ते दबाव आणि केंद्राचे जे होते त्यांनी त्यांना ऑर्डर दिली किशोर कुमारला की तुम्ही सरकारी कार्यक्रम तुम्हाला यायचं आणि गाणं म्हणायचं. किशोर कुमार म्हणे मी 1.5 लाख रुपये घेतल्याशिवाय कार्यक्रम करत नाही, माझे पैसे द्या तर मी येऊन तुमच्याकरता कार्यक्रम करील. त्यांनी सांगितलं सरकारचा हुकूम ऐकत नाही. त्यांनी लगेच आकाशवाणीवरती रेडिओ सगळे यांचे किशोर कुमारचे गाणे जवळ 1.5 वर्ष बंद केले. रफी साहेबांना कळल्यानंतर रफी साहेब स्वतः गेले दिल्लीला, स्टुडिओमध्ये सगळ्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं तू म्हणे आम्हाला PM ऑफिसमधून आम्हाला वरतून त्यांची गाणी बंद करा. रफी साहेब स्वतः त्यावेळेला मग आपल्या इंदिरा गांधीजीने पंतप्रधान त्यांचे, इंदिरा गांधी सुद्धा त्यांच्या खूप मोठ्या फॅन होत्या. जवाहरलाल नेहरू तर होतेच, त्यांना पहिलं सुवर्णपदक त्यांनी त्यांना तिथं गेले आणि त्यांनी इंदिरा गांधींना रिक्वेस्ट केले की कलाकार म्हणून तो मोठा आहे असेल स्वभाव असतो, मी त्याच्यावरतीने माफी मागतो पण त्याच्यावरची बंदी उठवा. लगेच मग त्यांनी हुकूम सोडला, बंदी उठला. किशोर कुमारची गाणी सुरू आली तर किशोर कुमार आनंद झाला, वा आपली गाणी सुरू केली आता आपण जाऊन त्यांचे आभार म्हणू. म्हणून किशोर कुमार गेले दिल्लीला आणि दिल्लीला जाऊन भेटल्यानंतर ते म्हणे आम्हाला काय नाही, आम्हाला PM ऑफिसमधून फोन आला होता यांची गाणी सुरू केलं म्हणून सुरू केली. परत ते तिथं गेले PM ऑफिसला, तेव्हा त्यांना सांगितलं की तुमची रफी साहेब स्वतः इथं येऊन मॅडमला भेटून गेले आणि त्यांनी तुमची बंदी उठवली. किशोर कुमार
1: म्हणजे मोहम्मद रफींनी किशोर कुमारला जाणू सुद्धा दिलं,
0: जाणू दिलं नाही,
1: इतके मोठेपणा,
0: इतके मोठेपणा. आणि त्याच्यानंतर किशोर कुमारला ज्या वेळेला हे कळलं की ते स्वतः मग रफी साहेबांना भेटले, रफी साहेबांनी अगदी ते रडले आणि रफी साहेब त्यांना अगदी छोटा भाऊ. आणि मग त्यांनी सांगितलं की रफी साहेबांनी वचन घेतलं त्यांच्याकडून की जोपर्यंत मी जिवंत आहे तू जिवंत आहे, हे गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहिली पाहिजे, कोणाला सांगायची नाही. आणि ज्या वेळेला रफी साहेब गेले, किशोर कुमार त्यांच्या अचेतन देहाच्या जवळ त्यांचं डोकं मांडीवर घेऊन 4 तास लहान मुलासारखा रडत होता.
1: अरे बापरे.
0: आणि मग त्यांनी सगळ्यांना सांगितलं की असं असं त्यांनी केलं. फार माणूस म्हणून मी सांगतो ना की अगदी गहिवरून येतं की त्यांचे एक एक किस्से महानतेचे उदारतेचे, की त्यांनी माणूस म्हणून इतक्या उंची ओढती होती की पैसा कधी त्यांनी बघितला. गाणं गाणं आणि एखाद्या संगीतकाराचं गाणं रिटेकमध्ये जरी झालं चुकलं जरी वाटतं सांगायचं बरोबर नाही झालं तर 4-4 वेळेला 10-10 वेळा रिटेक केले, पण कधी पैसे घेतले नाही त्या रिटेकचे किंवा कुठं नाही. वेळेवरती स्टुडिओवरती जाऊन हजर व्हायचे आणि त्या रेकॉर्डिंग त्याचं चुकवून नाही त्याला नुकसान होऊ नये बघायचे. आता एक किस्सा सांगतो की ती कव्वाली या पिक्चरमधली राज की बात धर्मा सिनेमाची जी कव्वाली सोनिक भूमी होमी कोमी त्याचे म्युझिक डायरेक्टर, ती कव्वाली ज्या वेळेला रेकॉर्ड झाली त्याच्या आधी रफी साहेब अमेरिकेला गेले होते आणि तिथून त्यांनी 20,000 मोठे स्पीकर आणले होते. तर सोनी कोमी तर रफी साहेबांना म्हणाले की ही जी कव्वाली तुम्ही म्हणते ना मला वाटतं याला आपल्याला परत रेकॉर्डिंग करायचं का, जरा बरोबर झाली नाही आशाजींचा आवाज. रफी साहेबांनी ऐक म्हणे मला नाही वाटत की रेकॉर्डिंग गाणं चांगलं झालंय म्हणे. पण रफी साहेब देव माणूस होते, त्यांना रात्रभर झोप आली नाही. जेव्हा म्युझिक डायरेक्टर म्हणतोय की काहीतरी आपण परत रेकॉर्डिंग करू, रफी साहेबांनी काय केलं, सकाळी सकाळी त्यांचे ते 20,000 आणलेले स्पीकर होते मोठे ते घेऊन सोनी कोमीच्या घरी गेले. म्हणे काम करा, आता ती जी रेकॉर्ड केलेली टेप आहे त्यावेळेला ती याच्यावरती लावून ऐकू कस काय. ती लावल्यानंतर अरे म्हणे फार छान मस्त रेकॉर्डिंग झालं, काही जरूर नाही पण तुमचं समाधान झालं. कारण रफी साहेब असे देव माणूस होता की त्यांचा मनामध्ये शंका आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं नाही म्हणे एकदम छान गाणं झालं तर काही रेकॉर्डिंगची जरूर नाही ठीक आहे असं म्हणून रफी साहेब निघाले. निघाल्यानंतर सोनी कोमी म्हणे रफी साहेब आपके स्पीकर तो लेके जाओ, नाही बोले ये आपको गिफ्ट मेरे तरफ से.
1: बापरे.
0: ज्या गाण्याला रफी साहेबांना सोनी कोमीने 2,000 रुपये दिले होते फक्त, तिथे रफी साहेबांनी 20,000 गाणे ठेवले. एक एक फार मोठा किस्सा म्हणजे माझं गहिवर की संगम सिनेमाचा किस्सा आहे भाऊ. संगम सिनेमाचे सगळे गाणे झाले. आता राज कपूरला रफी साहेबांबद्दल काहीच दुमत नव्हतं. राज कपूरची टीम फिक्स असायची, राज कपूर शैलेंद्र हसरत जयपुरी मुकेश शंकर जयकिसन यांची टीम. रफी साहेब एका गाण्याकरता त्यांची गाडी अडली. मुकेश म्हणे हे गाणं फक्त रफी साहेब, हसरत जयपूर म्हणे फक्त रफी साहेब, शैलेंद्र म्हणे हसरत जयपूर, सगळे म्हणे रफी साहेब. राज कपूर साहेबांचा नाईलाज झाला. रफी साहेबां बर ठीक आहे. मग ते रफी साहेबांच्या घरी गेले.
1: तोपर्यंत बरोबर त्यांनी केलंच नाही गाणं.
0: नाही त्याच्या आधी राज कपूर साहेबांकडे त्यांचं आता त्यांचं रफी साहेबांनी राज कपूर साहेबांकडे बरेच गाणी म्हटली आहेत, पण नंतर मुकेशजी आल्यानंतर त्यांचा आवाज येतो तसा. आता शम्मी कपूर
1: रफी
0: साहेब तसा त्यांचा म्हणजे मुकेश म्हणजे राज कपूर गाळा
1: व्हॉइस ऑफ राज कपूर.
0: राज कपूर त्यांचा तो गाळा म्हणजे त्याच्यामध्ये राज कपूरचं त्यांचं काही होतं पण एकाचं गाणं आणि त्यांची टीम फिक्स होती ना. तर मग तिथं राज कपूर आले आणि मला म्हणलं ठीक आहे. त्यावेळेला त्यांचे जे 5,000 रुपये घ्यायचे त्यांचे सेक्रेटरी त्यांचे मिळून होते जयूरभाई, ते म्हणे भाई आता आलेत ना यांची गाडी अडली ना. त्यांनी लगेच जयूरभाई त्यांना सांगितलं आकडा 20,000 किती रफी साहेब गाणं म्हणतील पण आकडा 20,000 ठीक आहे. रेकॉर्डिंगला रफी ते गाणं कुठलं होतं, ये मेरा प्रेम पत्र पढ़कर के

0: प्रेम पत्र पडकर अख्ख्या सिनेमामध्ये फक्त एकच गाणं जे राजेंद्र कुमार ने सगळं सुपर डुपर हिट झालं गाणं रेकॉर्ड झालं. रेकॉर्ड झाल्यानंतर रफी साहेबांच्या हातामध्ये ते पाकिट दिलं गेलं आणि सगळ्यांना रफी साहेब भेटले. गाणं छान झाल्यानंतर रफी साहेब आजूबाजू बघतात राज कपूर साहेब दिसत नाही, तर त्यांना कळालं की राज कपूर साहेब गाणं झाल्यानंतर घरी निघून गेले कारण त्यांचा सगळ्यात लहान मुलगा चिंटू हा आजारी आहे तापलाय म्हणून ते घरी निघून गेले. रफी साहेबांनी ताबडतोब तिथून गाडी काढली आणि राज कपूरच्या घरी गेल्या. राज साहेबांच्या घरी गेल्यानंतर राज साहेबांना आश्चर्य वाटलं अरे रफी साहेब आले का त्यांना पैसे बिशे मिळाले. रफी साहेब नाही नाही पाकिट आहे पैसे मिळाले पण मला कळलं की चिंटूची तब्येत बनली म्हणून मी खास भेट अरे नाही फार आले आदर तिथं केले त्याच्या बेडरूममध्ये गेले त्याच्या उशाशी बसले त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तब्येत चौके चहा पाणी घेतला. राज कपूर स्वतः रफी साहेबांना बंगल्याच्या बाहेर गेटवर गाडीपर्यंत आले सोडायला. रफी साहेब निघून गेले. राज कपूर परत आले. परत आल्यानंतर त्यांनी पाहिलं त्याचे जे 20,000 पाकिट त्यांना दिलं होतं ते जसं तसं त्यांनी त्याच्या मुलाच्या उशीशी ठेवून रफी साहेब निघून गेले. 20,000 रुपयाचं पाकिट जे राज साहेब दिलं त्यावेळेला जसं तसं त्यांच्या डोक्यावरती ठेवून रफी साहेब निघून गेले.
1: वेगळाच माणूस
0: पैसा त्यांच्याकरता कधीच नव्हता माणूस की कित्येक म्युझिक डायरेक्टरला. आणि काय झालं रफी साहेब गेल्यानंतर ज्या लोकांना रफी साहेबांची मदत मिळायची महिन्याला मनी ऑर्डरची ती बंद झाल्यानंतर त्यांना कळलं की आपली मनी ऑर्डर मग त्यांना कळ की रफी साहेब मग ते जाऊन बंगल्यावरती येऊन त्यांना भेटलं की आपल्याला त्यांना वाटलं की आपल्याला हे पैसे पाठवणारा फरिश्ता दुसरा तिसरा कोणसून रफी साहेब
1: देवच माणूस
0: देव देव त्यांचा मी एकच सांगेन ना त्यांच्यासारखा गायक कोणी झाला ना त्यांच्यासारखा माणूस. सगळे गाणे खूप सगळे होते पण रफी साहेबांसारखा देव माणूस आणि माणूस म्हणून कोणीच नाही. आणि त्यांच्या गाण्यांची उंची जी होती त्याची अचीवमेंट कोणीच करू शकत नाही. कुठलंही गाणं असू द्या क्लासिकल सेमी क्लासिकल गझल कव्वाली कोणी असू द्या कव्वाली म्हणा किंवा पडदा आहे पडदा आहे. ऋषी कपूर तयारच नव्हते कारण त्यांचे सिनेमे हिट झाले होते पण प्रोड्युसर म्हण नाही म्हणे ही कव्वाली. ज्यावेळेला रफी साहेबांवर उतरून जी कव्वाली ऐकली वा वा वा त्यावेळेला ऋषी कपूर जाऊन त्यांनी पाया पडलं म्हणे काय ती कव्वाली म्हणते पडदा आहे पडदा आहे म्हणजे सगळ्या बघ किंवा ती भजनं सुद्धा म्हणू द्या तुमचं हे सिनेमाच्या गाण्याचं सुद्धा आपलं जे भजन औषध साहेबांनी रफी साहेबांबद्दल जे भजन रेकॉर्ड केलं होतं त्यावेळेला सुद्धा सकाळी स्टुडिओमध्ये सर्व संगीतकार संघ आपण सर्व अंघोळ मिंगोळ करून शुद्ध होऊन ते ओम हरिओम ते गाणं जे भजन रेकॉर्ड केलं त्यासुद्धा अशा पवित्र जागी औषध साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनी अंघोळ वगैरे करून याचं ना भजन रेकॉर्ड करायचं. म्हणजे जातीने मुसलमान असून सुद्धा हिंदू गाण्यांच्या बद्दल त्यांनीच सांगितलं परमेश्वराची देणगी. आणि काय झालं रफी साहेब हजला गेले तिथून आल्यानंतर त्यांचा काय मत परिवर्तन झालं त्यांनी गाणं बंद करून टाकलं. ते म्हणजे आता मी गाणार नाही हे गात्यात नौशाद साहेबांनी त्यांना अक्षरशः 1-1.5 वर्ष ते गाणं म्हणत होते. त्यांना समजा की आपकी आवाज अल्लाह की देन आहे आपकी आवाज के ऊपर पुरे कायनात कहा की आप इसको चुन मग त्याच्यानंतर रफी साहेब गायला लागले.
1: आणि त्यांचं मराठी गाणं एक म्हटलंय ते पण
0: बराच मराठी गाणं त्यांचं काय झालं श्रीकांत ठाकरेंनी सिनेमा केला शोधीचे म्हणा तर रफी साहेबांचे शब्द जरा कच्चे असायचे त्यामुळे पण रफी साहेब इतके काय असं की जोपर्यंत गाणं प्रफुल्ल त्यांनी पूर्णपणे ते सगळं गाणं ते शब्द इतकं त्याची रियाज करून आत्मसात करून घेतला आणि ते सगळे भजनं इतके छान म्हटलीत. म्हणजे रियाजाच्या बाबतीत आणि जोपर्यंत प्रोड्युसर त्या संगीतकाराचं समाधान होत नाही तोपर्यंत ते गाणं कित्येक वेळ टेक होतं ते
1: वा वा गंजम मजा आली तुझ्याबरोबर मोहम्मद रफींबद्दल एवढं मोठ्या गप्पा ऐकून. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर कलाकार म्हणून मोठं व्हायचं असेल तर तुम्ही पहिले माणूस म्हणून मोठं असलं पाहिजे.
0: माणूस अंतःकरणातच माणूस मोठा.
1: थँक्यू व्हेरी मच.
0: धन्यवाद.
1: मंडळी जाता जाता मोहम्मद रफींचं मराठीतलं गाणं ऐकूया.
2: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
3: कार्यक्रमात आता ऐकूया गुलजार यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. हे गीत आहे कोशिश या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला.
1: एफडी करायची आहे मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात माँ बेटी या चित्रपटामधलं गीत. अंजान यांची गीतरचना ऐकूया अलका याज्ञिक यांनी गायलेली. संगीतकार आनंद मिलिंद.

0: एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
1: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: कार्यक्रमात आता ऐकूया दिवार या चित्रपटामधलं साहिर लुधियानवी यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात मन्नाडे यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना

0: होऊन गेला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीची चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्त्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा, बहुतेक हेच ते महत्त्वाचं काम असावं. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: स्वप्न तुमचं साथ विश्वासाची। घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना। आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी। अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888। विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे।
5: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात मजरूह सुलतानपुरी यांचा दो फूल या चित्रपटामधलं। हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव बर्मन।

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: अलका याज्ञिक आणि अभिजीत यांनी गायलेलं समीर ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. चित्रपट आहे आर्मी आणि गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: चाचा जिंदाबाद या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकणार आहोत. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. हे गीत आहे धरम करम या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि ओमी यांनी गायलेलं धर्मा या चित्रपटामधलं गीत. वर्मा मलिक यांची ही गीतरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात योगेश यांचं गीत अन्नदाता या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात मुकेश यांच्या आवाजात, संगीतकार सलील चौधरी.

0: विविध नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे भूपेंद्र सिंग यांच्या आवाजात किनारा या चित्रपटामधलं. ऐकूया गुलजार यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

मेरी चाबियां घर की।

0: देखा है मैंने क्यों चिट्ठी है या कविता?
1: अभी तक तो कविता है।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: बरसात या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार शंकर जयकिशन.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मन्नाडे.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. कपिल कुमार यांची गीतरचना, संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत हाथी के दंत या चित्रपटावरलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं, तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं, तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं, तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: ज्योती या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहेरी.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, एस एच बिहारी यांचं. गीताला संगीत दिला आहे एन दत्ता यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत इन्स्पेक्टर या चित्रपटामधलं.

0: माहिती, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत अमित खन्ना यांचं किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहरी आणि चित्रपट आहे दुसरी दुल्हन.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं सावन कुमार यांचं गीत लैला या चित्रपटामधलं संगीत आहे उषा खन्ना यांचं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मिन्नो पुरुषोत्तम यांच्या स्वरातलं भरत व्यास यांचं गीत दो चेहरे या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हेमंत कुमार यांनी गायलेलं आणि संगीत दिलेलं कैफे अजमी यांचं गीत आता ऐकूयात अनुपमा ह्या चित्रपटामधलं.

0: मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: प्रेमरोग या चित्रपटामधलं संतोष आनंद यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत सुधा मल्होत्रा आणि अनवर यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: मजदूर या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीत रचना हसल कमाल यांची, संगीतकार राहुल देव बर्मन, गायिका आशा भोसले.

0: मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं उपासना या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे इंदिवर यांची, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर.

नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 दशांश कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: की यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

तुमचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8300 16512 या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

विविध लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: मेरा भैया जुगजुग जी,
1: मेरी बहन जुगजुग।
2: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय।
3: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
2: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना।
3: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
2: म्हणजे
3: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो।
2: ते कसं काय?
3: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो। तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर।
2: हो

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आपल्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.